भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 70, दशक 5, समास 9, साधकाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। मागे आपण मुमुक्षूची लक्षणे पाहिली, आता साधक कसा असतो त्याचे लक्षण ऐका। अवगुणांचा त्याग करून संतांचा संग धरलेला आहे त्याला साधक असे म्हणतात। जो संतांना शरण गेला, संतांनी त्याला आश्वासन दिले, मग त्यालाच विविध ग्रंथांमध्ये साधक म्हटलेले आहे। संसाराचे बंधन तुटले, आत्मज्ञानाचा उपदेश झाला, त्याने निश्चयपूर्वक साधन करतो त्याचे नाव साधक। श्रवणाची आवड धरतो, अद्वैत निरूपणाची गोडी लागते, मनन करून अर्थाचा शोध घेतो त्याचे नाव साधक। सारासार विचार होऊन संशय नष्ट होऊन आत्मज्ञानाचा विचार करतो, संशयाची निवृत्ती होते, आत्मज्ञान पाहतो। संदेह नाहीसा होण्यासाठी तो संतांची संगती धरतो, आत्मशास्त्र गुरु प्रचितीसाठी प्रयत्न करतो, विवेकपूर्वक देहबुद्धी दूर सारतो, आत्मबुद्धी धरतो, श्रवण मनन करीत राहतो त्याचे नाव साधक। समोरील दृश्यभान जग विसरून आत्मज्ञान दृढ करतो, विचारांनी मनाचे समाधान करतो त्याचे नाव साधक। द्वैताची उपाधी तोडून अद्वैत परब्रह्मरूप साधनेसाठी ऐक्यतेची समाधी लावतो त्याचं नाव साधक। जीर्ण झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो आणि विवेकाने पैलपार पाळतो याचे नाव साधक। उत्तम साधूची लक्षणे, निरूपण वाचून स्वतः अंगीकारतो, स्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करतो त्याचे नाव साधक। दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करतो, उत्तम गुणांचा अभ्यास करतो, स्वरूपाकडे ज्याचे लक्ष लागते त्याचे नाव साधक। वाईट क्रिया सोडली, सत्क्रिया वाढवली, त्याच्या बळामुळे दृश्य विश्वाचे त्याला आकर्षण राहत नाही, स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन होतो त्याचे नाव साधक। दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करतो, उत्तम गुणांचा अभ्यास करतो, स्वरूपाचा त्याला निजध्यास लागतो, मायेकडे लक्ष नाही आणि डोळ्यांना न दिसणारे स्वरूप आहे त्याचा विचार करतो त्याचं नाव साधक। लोकांनी जे बाजूला सारलं त्याचं अनुमान मानलं नाही, ते ज्यानं दृढ केलं त्याचं नाव साधक। ज्याचे नाव घेताना वाचा कुंठित होते, जे डोळ्यांना दिसत नाही ते नानापरीने साधतो त्याचे नाव साधक। जे मिळवू पाहता मिळवता येत नाही, पाहू पाहता दिसत नाही, त्याचा अनुभव मनाने घेतो त्याचे नाव साधक। जिथे मनच नष्ट होते, जिथे तर्क पांगळा होतो, तो अनुभव जो घेतो त्याचे नाव साधक। अनुभवाच्या अंगाने जातो, योगांच्या वाटेवरून राहतो, काही न होऊन असतो त्याचे नाव साधक। असाध्य वस्तू साधनाद्वारे साध्य करतो, स्वरूपाकडे दृढ बुद्धी धरतो, वरवरच्या उपाध्या दूर सारतो त्याचे नाव साधक। देव आणि भक्तांचे मूळ शोधून पाहतो, तात्काळ साध्यच होतो त्याचे नाव साधक। विवेकाच्या बळामुळे मीपणा गुप्त होत जातो, आपोआप मावळतो, दिसतो पण त्याला कोणी पाहिलेच नाही पाहिले, त्याने मी पण मागे सोडून दिले, स्वतः स्वतःला शोधले, तुर्यावस्थाही ओलांडली त्याचे नाव साधक। पुढे उन्मनेच्या शेवटी आपली आपल्याला अखंड भेट होते, ज्याची अखंड दृष्टी अनुभवते त्याचे नाव साधक। द्वैताचा संबंध तोडला, भासाचा भास मोडला, देहात असूनही विदेही झाला त्याचे नाव साधक। अखंड स्वरूप व स्थिती प्राप्त झाली, देहाचा अहंकार नाही, सर्व संशयापासून निवृत्त झाला त्याचे नाव साधक। पंचमहाभूतांचा विस्तार स्वप्नाप्रमाणे वाटतो, निर्गुणावर ज्याचा विश्वास आहे त्याचे नाव साधक। साधकाची आणखी काही लक्षणे पुढील भागात पाहूया। जय जय रवी समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं स्मरण हेच प्रत्येक साधनाचं मर्म आहे. ऐका, एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंद दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानाने गाड्या सोडल्या, सोनं आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबास खायला घातला. तसं भगवंताच्या दृष्टीनं विद्वान आणि अडाणी दोघंही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे, साध्यरूप नाही. लक्षात घ्या, विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेनं आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचं नाम घेऊन मजेनं तरून जातात, पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीनं घ्यावं, असे चिकित्सा करत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते, नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानानं चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. ज्याच्या अंगी मीपणा आहे त्यानं चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो, पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणानं झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीनं तो क्षमा करतो. आपण आपलं मागलं घडलेलं सगळं भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. प्रत्येक भक्तानं साधनाचे कष्ट स्वतः सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीही करू शकत नाही, फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधनं पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करून जे साधतं तेच थोडं नाम घेतल्यानं साधतं, पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे. प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्यानं एका नामाची कास धरावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्यानं आपोआप नाहीशा होतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

बेळगावच्या एका चप्पलवाल्याची ही कथा आहे. बेळगावला एक गोपालदास नावाचा चप्पलवाला सिंधी व्यापारी होता आणि त्या गोपालदासला ऐकून कळलं होतं की लुधियानाला रबरी चपला रबरी स्लीपर्स बन हवाई चप्पल ज्याला म्हणतात तर त्या रबरी स्लीपर बनवायचे बरेच कारखानदार आहेत आणि तिथे फार जबरदस्त क्वालिटी पण आणि स्वस्त पण विकली जाते. तू एकदा जाऊन बघ असं कोणी सांगितलं होतं. हा अमृतसरला सुवर्ण मंदिराला दर्शन करायला गेला होता कारण गुरु नानक देवांना सिंधी लोकही तेवढंच मानतात. तर तो तिकडे गेलेला असताना तिथून तो लुधियानाला गेला तर ट्रक ट्रक भरून माल डिस्पॅच होताना पाहिला केवढा मोठा कारखाना बाप रे. तर त्यांनी त्या मालकाशी विचारलं मग तुमचं काय आहे कसं आहे किती रेट वगैरे. तर त्याचा त्यावेळेला 6.5-7 रुपयामध्ये रबरी स्लीपर होती त्याच्याकडे. तर याने त्याला विचारलं की मी तुमच्याकडून 1 लाख चपला उचलल्या तर मला काय करायचं. त्याला म्हणे ठीक आहे पण किती दिवसात 1 लाख घेणार. म्हणे एका दिवसात थोडी घेऊ शकतो माणूस. म्हणे मी तुमच्याकडून 1-1 हजार चपला जर किती मागवावे लागतील. तर तो दुकानदार हुशार होता कारखानदार. तो म्हणाला तुम्ही म्हणे आगाऊ पैसे तर आम्ही घेतोच प्रत्येकाकडून पण प्रत्येक वेळेला महिन्याला 5-10 पार्सल मागवायची 1-1 हजाराची अशा काहीतरी टर्म्स बसवा. म्हणजे खरोखर तुमच्या म्हणण्याप्रमाणे महिन्याला 10,000 5,000च्या वरती 5,000 ते 10,000 चपला विकल्यात तर बघू. म्हणजे तुम्ही काय आणखीन काय त्यात देऊ शकता मला ऑफर बोला. तर मग ते शिंदेने विचारल्यानंतर तो म्हणे असं करा मी तुम्हाला म्हणे इथून बेळगावची चौकशी केली फोन करून त्याने ट्रान्सपोर्टला भाडं काय वगैरे. तर साधारण त्याला त्या 1,000 चपला देताना 4.30 पैसे काहीतरी खर्च येत होता दुकानदाराला कारखानदाराला. तर म्हणे ठीक आहे तुम्हाला ट्रान्सपोर्ट फुकट देतो. मग यांनी विचार केला जर का ट्रान्सपोर्ट फुकट म्हणजे मला 7 रुपयात माझ्या दारात पडणार तर मग आपण 7 घेऊन 8 विकून टाकू. मग 8 विकायची म्हटल्यावरती तेवढा उठावतं पाहिजे लोकांची पटापटा घ्यायला दुकान गिराईक पाहिजे. त्याचं हो दुकान रिटेल नव्हतं होलसेल दुकान होतं. मग त्यांनी ठीक आहे म्हणे एक काम करा हे घ्या पैसे पहिला 1,000 लॉट पाठवा. 1,000 लॉट आल्यावरती घेऊन फिरला दुकानदारांकडे म्हणे असं असं आहे तुम्ही म्हणे या धडात धड विकायला सुरुवात करा म्हणे 10-10 रुपयाला. ते म्हणे वेळ आहे का 8 घ्या 10 घे विका धंदा कोणी सांगितलं ते आमचं आम्ही पाहू म्हणे कितीला विकायचं. तू इतर माला मला उधार देतोस तसा या पण चपला उधार पाठवून दे सगळ्या नंबरच्या सगळ्या कलरच्या 5-5 चपला. तो म्हणे नाही माझी एक वाटे की ही तुम्ही 8 घ्यायची 10 विकायची. म्हणे असं नसतं. दुकानदारांनी नकार दिला. म्हणे ठीक आहे आता तुम्ही कसे नाही विकत बघतो बेटा. याने शांतपणे विचार केला रात्रभर आणि अचानक याला सुचलं. यांनी रातोरात विचार करून सकाळी तरुण भारत नावाचं जे लोकप्रिय दैनिक आहे ते तिकडे पंचक्रोशीत जसा महाराष्ट्रामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र जोरात चालतात तसे त्या तिकडे तरुण भारत बेळगाव परिसरात त्या काळी जोरात चालत होता. अजूनही गोव्यात सुद्धा तरुण भारत चालतो. तर यांनी तरुण भारतच्या ऑफिसमध्ये गेला आणि तरुण भारतच्या नावाच्या आजूबाजूला जी दोन बाजूला दोन चौकोनी जाहिराती असतात त्या जाहिरातीचे 30 दिवसाचे पैसे मी आत्ता ऍडव्हान्स भरतो बोला म्हणे मला 30 दिवस पाहिजे असं त्यांनी सवाल केला 40 वर्षापूर्वी. ते म्हणे ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे छापून आम्हाला काय. तर म्हणे डिस्काउंट वगैरे करून घेतलं त्यांनी काय असेल तर 30 पैसे भरतो म्हणे. आणि तिथे त्यांनी ते सपना चप्पलचा जे काय डिझाईन होतं मोनोग्राम वगैरे तो आणि रबरी स्लीपरचं चित्र आणि टिकाऊ मजबूत सपना चप्पल फक्त 10 रुपयात जवळच्या चपला दुकानात चौकशी करा वगैरे असं त्यांनी ते टाकलं त्याच्यावरती जाहिरात. पहिल्या 4-5 दिवसात रिस्पॉन्स नाही पण 6-7 दिवसानंतर धो रिस्पॉन्स. म्हणजे काय असा रिस्पॉन्स तर ते दुकानदारांकडे चौकशा यायला लागल्यावरती ते दुकानदार याच्या दारात यायला लागले. हा म्हणे देईन खरे आपण पैसे रोख द्या 2 पैसे 2 चपला घेऊन जा मला काही नाही दुकानदार तुम्हाला ओळखतो पण इथे 8 रुपयाने रोख पैसे ठेवायचे घेऊन जा 7 घ्या 8 घ्या 9 घ्या जी हवा तो नंबर घ्या हवी ते रंग घ्या दोनच रंग निळा आणि लाल. झालं प्रत्येक दुकानात सपना चप्पल दिसायला लागली. प्रत्येक दुकानदाराकडे 2-2 तासात 4-5 जोड विकले जायला लागले. याचे 7-8 जोड संपल्याबरोबर यांनी पुढचा लॉट लगेच मागवून घेतला. तो पोचतो न पोचतो तिसराही आला आणि पाहतो.

0: पाहता त्यांनी एक हुशारी केली, त्या 3 दिवसाचे जेव्हा पैसे संपले त्याचे, जवळ आले 30वा दिवस, त्यावेळेला त्यांनी पुढच्या महिन्यात 1 दिवसाआड जायला सुरुवात केली, पण थांबवली नाही. सिंधी माणसाची कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. आणि त्यांनी ते पुढचे 2 महिने 1 दिवसाआड, त्याच्यानंतर पुढचे 2 महिने आठवड्यातून 2 दिवस, आणि त्याच्यानंतर आठवड्यातून 1 दिवस, अशी वर्षभर जाहिरात चालू ठेवली लोकांच्या नजरेसमोर. सपना चप्पल नाव, सकाळी वर्तमानपत्र दिसलं की सपना चप्पल. त्यामुळे माणूस बूट वापरणारा जरी असेल तर एमर्जन्सीला चांगली आहे, घरातल्या घरात वापरायला चांगली आहे, म्हणून लोक 10-10 रुपयात ती सपना घ्यायला लागले. आणि तो जसा बोलला होता त्याच्याप्रमाणे त्या माणसानी त्या काळी 40 वर्षापूर्वी 70-80 हजार पेक्षा जास्त चपला वर्षभराच्या आत विकून दाखवल्या. आणि पुढे जाऊन त्यांनी एका प्लॉट घेऊन तिथे एक बंगला बांधला, आणि त्या बंगल्यावरती सपना नाव त्याच्या बंगल्याला दिलं होतं, अशी कथा मला त्या कोल्हापूरच्या मित्रांनी सांगितली होती.
1: क्या बात आहे, खूपच छान. आणि आज सुद्धा तुम्ही खूप छान किस्सा आम्हाला सांगितला. तुम्ही नेहमीप्रमाणे वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

0: श्रोते हो नमस्कार. मंडई दुग्धामृत या आपल्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आणखीन एका महत्वाच्या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेल्या आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मॅडम खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आपण मागच्या भागांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवरती चर्चा केली. मॅटर्नल मेंटल हेल्थ बद्दल आपण मागच्याच बोललो, जसं गरोदरपणामध्ये मातांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांनी काळजी कशी घेतली पाहिजे, घरातलं वातावरण कसं राहिलं पाहिजे जेणेकरून आनंदी प्रेग्नन्सीचा तो एक जो काळ असेल किंवा मूल जन्माला येईपर्यंतचा जो एक काळ असतो तो सुखावह प्रत्येकीचा जावा अशा दृष्टीने आपण त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर मग आता या भागामध्ये मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की मागच्या भागात एवढी उहापोह केल्यानंतर आता आईनं प्रेग्नन्सीमध्ये किंवा मातेनं प्रेग्नन्सीमध्ये इतर आणखीन कोणत्या प्रकारची तयारी करायला हवी?
2: हल्ली प्रेग्नन्सी राहिली की लगेच शॉपिंग सुरू होते. दोन गोष्टी होतात, एक म्हणजे शॉपिंग सुरू होते आणि डोहाळे आहेत म्हणून हॉटेलिंग सुरू. तर ह्यापैकी पहिली गोष्ट शॉपिंग मध्ये बऱ्याच वेळेला फिडिंग गाऊन, फिडिंग ब्रा आणि स्वॅडल करायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह स्वॅडल, आणखीन पाळणे, झोळ्या, झोके अशा बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या जातात.
0: बरोबर.
2: तर पहिली गोष्ट फिडिंग गाऊन किंवा फिडिंग ब्रा याच्यापेक्षा सुद्धा फ्रंट ओपन पूर्ण गाऊन असेल किंवा सरळ जेंट्स शर्ट घातला, हजबंडचा शर्ट घातला मातीने, तर ते सगळ्यात सोपं की बाळाला स्किन टू स्किन होण्यासाठी अतिशय उत्तम. नाही तर काय होतं, या कपड्यांचा अडथळा होतो आणि त्या फिडिंग ब्रा किंवा फिडिंग गाऊनच्या मुळे एखाद्या वेळेस कुठेतरी एकतर ती चेन सीट बाळाला लागू शकते, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये दूध अडकले जाऊन दुधाच्या स्तनामध्ये गाठी होऊ शकतात, आणि तिसरं म्हणजे लॅचिंग व्यवस्थित होत नाही. सुरुवातीच्या काही दिवसात बाळही शिकत असतं, माता पण शिकत असते आणि मग लॅचिंग करण्यास अडथळा येतो. त्यामुळं अशा प्रकारचे कपडे हे सहसा त्रासदायकच होतात आणि त्यामुळे अत्यंत उत्तम म्हणजे ओपन फ्रंट ओपन गाऊन किंवा जेंट्स शर्ट हे अतिशय उत्तम. त्यामुळं अशा खरेद्या करताना जरा सांभाळूनच केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट झोळीमध्ये झोपवणं सुद्धा, एकतर बाळ लांब ठेवलं जातं, बाळाला आईच्या जवळ जेवढं असेल, आईच्या कुशीत जेवढं असेल तेवढं स्तनपान करणं सोपं जातं. जर बाळ पूर्ण 9 महिन्याचं हेल्दी नॉर्मल न्यूबॉर्न असेल तर आई जवळ व्यवस्थित काळजी घेऊन ड्यू सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन जर बाळ आईजवळ ठेवलं तर फिडिंग करायला सोपं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोळीमध्ये बाळ बऱ्याच वेळेला झोपलंय असं वाटतं पण ते हायपोग्लायसेमिक होतं, थोडी चुळबुळ करतं, आईला शोधतं, परत झोपी जातं, परत थोडी चुळबुळ करतं, चुळबुळ केली की कोणीतरी धोका देतं, परत झोपवून टाकतं आणि मग बाळ झोपलंय अशा संभ्रमात सगळे राहतात आणि बाळाला मात्र हायपोग्लायसिमिया होण्याचा म्हणजे मेंदूतील साखर कमी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळं बऱ्याच वेळेला बाळ अशा पद्धतीनं झोळीत झोपवणं हे धोक्याचं असतं. त्यामुळं झोळीची खरेदी करू नये. झोक्यामध्ये ठेवणं हे सुद्धा बाळ आईपासून लांब ठेवणंच आहे. त्यामुळं सुरुवातीच्या काही दिवसात बाळ जेवढा आईजवळ असेल, जेवढंही त्यांना एकमेकांची सवय होईल, जेवढं स्किन टू स्किन घेता येईल, जेवढे बाळाचे फिडिंग क्यूज आई ओळखेल आणि बाळाला फ्रिक्वेंट फिडिंग देईल, तेवढं यशस्वी स्तनपान होणं आणि ते जास्त दिवस चालू राहणं हे सोपं जाईल. हा पहिला भाग. त्यामुळं हे जे शॉपिंग आहे ते करताना अतिशय विचारपूर्वक केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला फिडिंग पिलोजच खरेदी होते पण फिडिंग पिलो जर स्पिंडल शेप असेल तर त्या फिडिंग पिलो आणि पोट यामधील गॅप मध्ये बाळ सरकून जातं आणि फिडिंग करणं आणखीनच अवघड होतं. एकतर बाळ नवीन असतं, त्याला लॅच करणं अवघड असतं आणि त्या फिडिंग पिलोच्या आणि पोटाच्या मध्ये जर बाळ खाली खाली घसरलं तर फिडिंग अजूनच डिफिकल्ट होतं, लॅचिंग अजूनच डिफिकल्ट होतं. तेव्हा फिडिंग पिलो घेताना सुद्धा त्या फ्लॅट आणि कशा आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शॉपिंग करताना विचारपूर्वक व्यवस्थित लॅक्टेशन कन्सल्टंटशी सल्ला घेऊन आणि आपल्याला बाळाला कसे वाढवायचे आहे याचा विचार करून मग शॉपिंग करावं. त्याच्याखेरीज जे हॉटेलिंग चालू होतं त्याबद्दल आता बोलूया की एकदा मातेंनी ठरवलं की आता प्रेग्नन्सी आपल्याला चालू ठेवायची आहे मग तिथे लाड चालू होतात. आणि लाड म्हणजे काय तर तिला हॉटेलमधला रोज एक नवीन पदार्थ खाऊ घातला जातो, रांधण घरातलं खाणं बंद होऊन जातं आणि केव्हाही हवं ते एकतर मागवलं जातं किंवा बाहेर जाऊन खाल्लं जातं. दोहाळे पुरवणं हा एक भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये अनहेल्दी फूड खाणं हे योग्य नाही. खूपदा असं बोललं जातं की नंतर खाण्यावर बंद होईल म्हणून आत्ता खाऊन घेते, तर असं नाही. मैदा खाणं हे नंतर काय आणि आत्ता काय, प्रेग्नन्सी मध्ये काय आणि नंतर काय. मैदा खाणं किंवा खूप जास्त साखर असलेले पदार्थ खाणं, खूप जास्त जंक फूड खाणं, तळलेले पदार्थ रोजच्या रोज खाणं, हाय कार्ब इंडेक्स असलेले पदार्थ ओबेसिटी असताना खाणं, या सगळ्या गोष्टी धोक्याच्याच आहेत ना. त्यापेक्षा यातून मातेला काय मिळतंय हा जर का विचार केला की मी व्हिटॅमिन्स खाते का, मी मिनरल्स खाते का, मी प्रोटीन्स खाते का, काय कोणत्या प्रकारचं अन्न मी खाते आहे, मैदा किती जातो ह्याच्यातून, हा सगळा जर विचार केला तर नक्कीच मातेला चौरस आहार मिळेल आणि चुकीचं खाणं जाणार नाही. तिला जर बाहेरचं खावंच वाटतंय तर मे बी साऊथ इंडियन खाल्लं किंवा थाळी खाल्ली तर त्यातून सगळे पदार्थ जातील. पण जंक फूड खाणं हे थोडस त्रासदायक होऊ शकतं, त्यातून कुठलंही न्यूट्रियंट जाणार नाही, मैद्याचे पदार्थ जास्त जातील आणि मग बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो. किंवा काही वेळेला हल्ली लेट प्रेग्नन्सी असते, जस्टेशनल डायबेटीस होतो, ब्लड प्रेशर प्रेग्नन्सी मध्ये वाढतं, ओबेसिटी वाढते आणि वेगवेगळे लाईफस्टाईल डिसीजेस ची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे चौरस आहार घेतला जातोय की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा का प्रेग्नन्सी आपल्याला हवी आहे असं ठरलं तर प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून फोलिक ऍसिड घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर का फोलिक ऍसिडची डिफिशियन्सी असेल, फोलिक ऍसिड घेतलं गेलं नाही तर बऱ्याच वेळेला न्यूरोलॉजिकल डिफेक्ट होतात, म्हणजे स्पायना बायफिडा होतो किंवा मिनिंगोसिस होते, मिनिंगोमायलोसिस होते, अशा प्रकारचे विविध न्यूरल ट्यूब डिफेक्ट निर्माण होतात. त्यामुळं जेव्हा का प्रेग्नन्सी ठेवायची ठरतं तेव्हाच मातेला फोलिक ऍसिड दिलं गेलं पाहिजे. रादर तुम्ही अगदी लग्नानंतर फोलिक ऍसिड रेग्युलरली घ्यायला सुरुवात केली तरी हरकत नाही. त्याच्याच बरोबर आयर्न सप्लिमेंट, कॅल्शियम सप्लिमेंट याही घेतल्या गेल्या पाहिजेत. ए व्हिटॅमिन मिळालं पाहिजे, डी व्हिटॅमिन मिळालं पाहिजे. त्यामुळे गाजर भरपूर खाल्लंच पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. गाजर खा, गाजर हलवा खा, सशासारखं गाजर खा, कोवळ्या उन्हामध्ये बसा. तुम्ही थोड्या गोऱ्या नाही दिसल्या तरी चालेल, पण तुम्हाला ऊन मिळालं पाहिजे. म्हणजे व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय कॅल्शियम रक्तात मिसळणार नाही, म्हणून डी व्हिटॅमिन हे महत्वाचं आहे. डोळ्यांसाठी अ जीवनसत्व महत्वाचं आहे. आंबे खा, आंब्याचं सीझन असेल तर. या पद्धतीनं जर चौरस आहार खाल्ला, हिरव्या पालेभाज्या खा, सगळे फळं खा, म्हणजे त्यातून विविध व्हिटॅमिन्स मिळतात. आंबट फळांमधून सी व्हिटॅमिन मिळतात, संत्री, मोसंबी, डाळिंबामधून आयर्न मिळतं, खजूर आणि बाकीचे ड्रायफ्रूट खाल्ले की त्याच्यामधून, आता अक्रोड खाल्ले तर त्याच्यामध्ये डीएचए मिळतं, तिळाची चटणी खाल्ली त्यातनं बी12 मिळतं. असं प्रत्येक पदार्थ खाताना यातनं मला काय मिळतंय हा विचार करून जर मातेने खाल्लं तर ती आनंदाने खाऊ शकते. आणि त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून घरामध्ये भरपूर रेसिपीज बनवता येतात. आणि मग तुम्ही थोडस फॉर ए चेंज बाहेर गेलात, एखादा ज्यूस घेतला, एखादं कधी आईस्क्रीम खाल्लं किंवा कधी एखादी इडली खाल्ली तर ते हरकत नाही. पण 24 तास बाहेरचं खाणं किंवा जंक फूड खाणं, ब्रेड बिस्किट खाणं हे जर का टाळता आलं तर बरं होईल. आपण नवीन घर बांधायला घेतो तर त्यातलं प्रत्येक मटेरियल बी बेस्ट असावं असं वाटतं. जेव्हा घर बांधून होतं तेव्हा फर्निचर बी बेस्ट असावं असं अगदी निवडून गिनचून ते घेतो. आणि मग आपलं बाळ तयार होत आहे तर त्या बाळाचं सर्व शरीर तयार होत असताना आपण त्याच्यासाठी चौरस आहार घ्यायला पाहिजे हा साधा विचार जर मातांनी केला तर किती छान होईल.
0: नक्कीच खूप खूप महत्वाचे मुद्दे आजच्या भागातनं सुद्धा डॉक्टर आपण उलगडून सांगितले. म्हणजे गेल्या अनेक एपिसोड्सपासून आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो आहोत. एकदम सुरुवातीच्या आधीच्या काळांमध्ये आपण स्तनपानाबद्दल भरपूर जनजागृती केली, त्याच्यानंतर आपण त्याच्या संदर्भात असणारे वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल जागृती केली, त्याची चर्चा केली. त्याच्यानंतर आता मागच्या भागांमध्ये आपण मॅटर्नल हेल्थबद्दल आपण बोललो. फक्त शारीरिकच नाही तर मानसिक ताकदसुद्धा त्या स्त्रीची कशी टिकून राहिली पाहिजे आणि त्या योगे तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे, कुठल्या पद्धतीनं त्यात तिला योगदान दिलं पाहिजे हे सुद्धा आपण खूप सुंदर समजावून सांगितलं. आणि आजच्या भागामध्ये तर आपण ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत हे पुन्हा एकदा जाणवलं. आणि खरोखर आजचा भाग सुद्धा तितकाच नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरलेला आहे. पुढच्या भागात अशाच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांसाठी हजर राहूया. आणि आजच्या भागापुरता मात्र आपण इथं थांबूया. भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत श्रोते हो आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आरसा. किती रे तो आरसा बघतो, हं, तुला बघून बघून त्या आरशालाच कंटाळा येईल. काही पण आहे हां, असा आरशाला कधी कंटाळा येईल का माझा? माझ्यासारख्या स्मार्ट हँडसम बॉयला बघून बघून, सांग बरं. हो रे, अगदी खरं आहे. आरसा नुसतं बाहेरचंच रुपडं बघायला नसतो रे बेटा, अपने गिरिबान में झाकने के लिए भी होता है आईना. वाह आई, एकदम भारी. पण मला असा खरंच कोणाला असतो का एवढा वेळ आपल्या मनात बघायला? आपल्या चुका शोधणे तर फार लांबची गोष्ट, हो की नाही? अरे म्हणूनच म्हणते, जेव्हा जेव्हा माणूस आरशात आपले रूप बघतो तेव्हा दिवसातून एकदा तरी, अगदी 2 मिनिट का असेना, आज मी काय चुकलो, काय बरोबर केलं याचा विचार केला पाहिजे. म्हणजे रोज रोज होणाऱ्या त्याच त्याच चुका, दुसऱ्याचे मन पटकन तोडणे, दुखावण्याची सवय थोडी तरी कमी होईल. समोरचा पण माणूसच आहे आपल्यासारखा, हाडामासाचा, मनाचा, भावनिक, याची आठवण होत जाईल. आजकाल ना सर्वत्र 4 पैशांकरता समोरचा आपला कसा गुलाम आहे अशा आविर्भावाने प्रत्येकजण एकमेकांशी पैशाचा व्यवहार बघतो. अगदी रक्ताची जवळची नातीसुद्धा यातून सुटली जात नाही. मग बाकीची दुनिया फारच लांब पडते. म्हणूनच म्हटलं, आरशात आपल्या रूपासोबत आपल्या कृतीचं, मनाचं, भावनांचं पण प्रतिबिंब बघितलं पाहिजे. कारण आपणच आपल्याला खूप जास्त चांगलं ओळखत असतो. मग ते चांगले काम असो किंवा एखादी चूक, जी स्वतःशिवाय इतर कोणाला चांगली माहीत नसते किंवा सांगता पण येणार नाही. बरेच वेळा इतरांसमोर स्वतःची इमेज जपण्याच्या नादात आपण कधीकधी स्वतःला फसवतो सुद्धा. पण आरसा तसे करू देत नाही. आपल्या मनाचे प्रतिबिंब अगदी लख आपल्यासमोर उभे करतो. मग कधीकधी आपणच त्याला टाळतो आणि स्वतःच स्वतःच्या कोत्या मनाला कोसतो. स्वतःच्या चुका किंवा आपण दुखावलेले दुसऱ्याचे मन, याचे आरशात दिसणारे प्रतिबिंब फेस करणे खरे हिमतीचे असते. जो हे करू शकतो तोच आयुष्यात दुसऱ्याला जपणे, भावना जपणे, माणुसकी जपणे हे करू शकतो. आजच्या धकाधकीच्या पैशाच्या दुनियेत हे सर्व कसे पारा गेलेल्या जुनाट धूळ बसलेल्या आरशासारखे झाले आहे. पण आपण जर ठरवलं तर त्या जुनाट आरशावरची धूळ आपणच आपली पुसली तर आपले खरे प्रतिबिंब, मनाचे, भावनांचे, आपल्या मनाचा आरसा आपल्यासमोर दाखवेल. जेणेकरून आपणच आपला मार्ग योग्य रीतीने आखू शकू, पुढे जाऊ शकू. जेव्हा निवांत असू तेव्हा मनाला एक समाधान असेल, शांतता असेल. आपलं हे जरा चुकलंच असं म्हणण्याची बोच तेव्हा नसेल, कारण ती वेळीच सुधारलेली असेल. म्हणून म्हणते, रोज आरशात आपल्या बाह्यरूपासोबत आतला स्मार्ट हँडसम आणि इमोशनल बॉय पण बघत चला. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: यादेवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। श्रोते हो नमस्कार, जाणी मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये। आणि नेहमीप्रमाणे म्हणजे अर्थातच मागच्या दोन वेळेप्रमाणे मी डल्ला मारलेला आहे आजच्या भागावरती, आणि हरी कुलकर्णी सरांना थोडीशी विश्रांती देऊन मी थोडीशी घुसखोरी केलेली आहे। आणि कार्यक्रमाच्या नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाच्या सूत्रधार गायधनी मॅडम यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। नमस्कार कविताताई।
1: नमस्कार। नमस्कार श्रद्धा। पण मला आवडतं बरं का तुझ्याबरोबर कार्यक्रम करायला, त्याच्यामुळे हरिभाऊ नसले तरी पण आपल्या कार्यक्रमात मजाच येते।
0: थँक्यू सो मच। तर श्रोते हो, सुरुवातच देवीच्या श्लोकाने झाली आणि आपलं सगळं नाशिक नगरी ही संपूर्ण नगरीला वेद लागलेले आहेत ते नवरात्रोत्सवाचे। म्हणजे फक्त नाशिकच म्हणायला नको तर सगळीकडेच नवरात्रोत्सवाची तयारी अगदी जय्यत सुरू आहे। पण आपल्या नाशिकमध्ये विशेष मजा असते ती म्हणजे कालिकेची यात्रा असेल, आपली कालिका माता असेल, त्याबरोबरच नाशिकमध्ये अनेक देवदेवतांचं वास्तव्य आहे आणि आपली ही पुण्य नगरी आहे, आणि त्याचमुळे हा मोह मला आवरला नाही आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी ह्या श्लोकाने सुरुवात केली। तर कविताताई, आज नेहमीप्रमाणे एक विशेष अतिथी आपल्याकडे घेऊन आलेले आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूया। आणि दरवेळेला तुम्ही आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती आणि शास्त्रोक्त माहिती, त्याला खूप छान बेस असलेली आधार असलेली माहिती पुरवत असता, आणि दरवेळेला जे पण आपल्याकडे पाहुणे येतात ते दिग्गजच असतात। आणि आज सुद्धा अशीच एक व्यक्ती नाशिकमधली आपल्याकडे आलेली आहे, आपल्या नाशिकचं दैवत ती म्हणजे भद्रकाली। आणि भद्रकाली मंदिराचे वंशपरंपरागत गुरुजी श्री मंदार कावळे गुरुजी आज आपल्याकडे आलेले आहेत, तर आपण त्यांचंही मनापासून स्वागत करूया। नमस्कार।
2: धन्यवाद।
1: श्रद्धा, तू आता सहज बोलता बोलता म्हणलीस की कालिकेची यात्रा असते किंवा, पण तुला मी सांगते की नाशिकची ग्रामदेवता म्हणून आपण खरं म्हणजे भद्रकालीचे पूजक आहोत। आपलं भद्रकाली हे जे देवस्थान आहे हे शक्तीपीठ म्हणून आहे, त्याला चिबुक स्थान म्हणतात। आता आपले गुरुजी आपल्याला त्याविषयी नीट समजावून सांगतील
0: नक्कीच।
1: पण गावाच्या वेशीवर तेव्हा कालिकेचं मंदिर खूप नंतर म्हणजे अगदी आमच्या आठवणीमध्ये ते झालेलं आठवतंय, पण मूळची आपल्या ग्रामदेवता म्हणून जिला आपण पूजतो ती आहे भद्रकाली देवी, जे शक्तीपीठ आहे ज्याचा आपल्या पुराणांमध्ये किंवा देवी भागवतामध्ये ज्याचा उल्लेख आहे असं ते खूप पुरातन मंदिर आहे। आणि आज त्याच मंदिराचे परंपरागत पुजारी म्हणून मंदार कावळे काम बघतात, आणि ते स्वतः चांगले उपासक आहेत, शक्तीचे उपासक आहेत, आणि म्हणून आज त्यांच्याकडून आपल्याला खूप उपयुक्त माहिती मिळणार आहे। तर मी आता थोडं गुरुजींकडे वळते। गुरुजी, नवरात्राची वेद लागलेत हिने सांगितलं, पण मुळात नवरात्र म्हणजे काय ना हेच सगळ्यांना समजून सांगा तुम्ही।
2: नमस्कार ताई। जसा आपला विषय झाला की नवरात्र हे काय आहे, तर एक आध्यात्मिक आणि तसंच एक उपासनेचं शक्ती केंद्र आहे की ज्या माध्यमातून वर्षभरात लागणारी ऊर्जा आपण त्या ठिकाणी त्या 10 दिवसांमध्ये साठवू शकतोय। जसं म्हटलं की गाडीत पेट्रोल असेल तर गाडी लांबपर्यंत पळू शकते, तर आपल्याला कुठेतरी ऊर्जा साठवण्यासाठी एक केंद्र लागतं, आणि हे 10 दिवस हे शक्तीचे म्हणजेच त्या उपासनेचे। आणि आपल्याला माहिती आहे, आपण शिव आणि शक्ती म्हणतो तर शक्ती म्हणजे साक्षात माता पार्वती देवी दुर्गा, आणि हिचं स्वरूप आणि हिची उपासना आणि हिची आराधना या 10 दिवसात केली जाते। आणि खऱ्या अर्थाने आपण ती ऊर्जा या 10 दिवसांमध्ये जी साठवतो ती वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात कामी येत असते।
0: क्या बात है। वा, आज नक्कीच खूप ज्ञानात भर पडणार आहे, आणि मला खूप उत्सुकता आहे आपली चर्चा पुढे कशी रंगत जाती आहे याबद्दल।
1: पण नवरात्र म्हटलं, आता तुम्ही जे ऊर्जेचा गुरुजी उल्लेख केला, तर आपली बरीच शक्तीपीठं जी 52 शक्तीपीठं मानली जातात, तर ते पण असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की ती एक ऊर्जास्थानं आहेत, म्हणजे त्या स्वतः त्या मंदिराचा म्हणा किंवा त्या तिथल्या स्थानाचं वेगळं असं महत्व आहे। तर शक्तीपीठ म्हणजे काय, कारण आपलं भद्रकाली मंदिर पण एक शक्तीपीठ आहे, तर शक्तीपीठ म्हणजे काय आणि त्याची निर्मिती कशी, आणि तुम्हालाही असा अनुभव आहे का की हो हे ऊर्जास्थान आहे म्हणून, तर त्या दृष्टीने काही सांगा ना।
2: अगदी बरोबर। मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की जसं लिंगपुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की याची एक पौराणिक कथा आहे, ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की शक्तीपीठाची निर्मिती कशी झाली। जसं शिव आणि पार्वती हे दोघेही जण कैलासामध्ये निवास करत असताना पार्वतीचे वडील दक्ष प्रजापती ज्यांनी आपल्या घरी एक मोठा यज्ञाचं आयोजन केलं होतं, आणि त्या आयोजनामध्ये वेगवेगळे जसं म्हटलो की देव, गंधर्व, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व राजे या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं भूलोकावरच्या। परंतु त्या यज्ञामध्ये महादेव मात्र आमंत्रित होते, त्यांना आमंत्रण केलं नव्हतं. का तर महादेव हे भूतगणांबरोबर राहतात, ते व्याघ्रांवर धारण करतात, तर त्यामुळे दक्ष प्रजापती राजाने त्यांना आमंत्रण करायचं टाळलं. आणि हे टाळलं महादेवाला कळलं असताना पण महादेवाने त्यावरती प्रतिक्रिया देणं थांबवलं. परंतु पार्वतीने अट्टहास केला की नाही, माझ्या वडिलांकडेच कार्य आहे, तर आमंत्रणाची आवश्यकता काय, तर आपण जायला हवं. परंतु महादेवाने तिला विनंती केली की नको जाऊ, आपण आमंत्रित नाही आहोत, तर तिथे जाणं योग्य नाही, इष्ट नाही. पण तरी पण पार्वतीच्या अट्टहासावेळी महादेवाने त्यांना जाण्याची परवानगी दिली. आणि सती पार्वती त्या यज्ञासाठी गेली. पण त्या पार्वतीला गेल्यानंतरून ज्यावेळेस त्या यज्ञामध्ये महादेवांचा वेगवेगळ्या प्रकारे अपमान आणि ऱ्हास होत होता, म्हणजे जी कळत होतं की महादेवांबद्दल चुकीचे शब्द वापरले जातात, हे पार्वतीला एका क्षणानंतरून सहन झालं नाही. आणि सहन न झाल्यामुळे पार्वतीने स्वतःच्या शरीराची आहुती त्या यज्ञकुंडात दिली. ज्या यज्ञाचं आयोजन केलं होतं त्याच यज्ञकुंडामध्ये तिने स्वतःची आहुती दिली. आणि त्या दिवसापासून पार्वतीचं नाव सती पार्वती पडलं, की जिने स्वतःची आहुती त्या यज्ञकुंडात दिली. आणि ज्यावेळेस हे महादेवांना कळालं त्यावेळेस महादेवांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि सती पार्वतीचं शव घेऊन तिन्ही लोक पूर्ण शोक करू लागले. त्यांचा शोक एवढा प्रचंड होता की यामुळे सर्व देव देखील भयभीत झाले की ह्याच्याने खूप मोठा संहार होऊ शकतो, तर हे कुठेतरी थांबवायचं. म्हणून सर्वांनी विष्णूंकडे प्रार्थना केली की विष्णू आपण याच्यावरती काहीतरी उपाय करावा. आणि विष्णूंनी आपल्या चक्राच्या सहाय्याने सती पार्वतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग केले. भाग ज्यावेळेस झाले त्यावेळेस महादेव ज्या ज्या ठिकाणी म्हणजे होते त्या त्या ठिकाणी तो शरीराचा एक एक अवयव भाग पडला. आणि ज्या ठिकाणी पडला तेच एक शक्तीपीठ निर्माण झालं. म्हणून साक्षात सती पार्वतीच्या शरीराचा भाग ज्या भूलोकावरती किंवा ज्या जमिनीवरती पडलाय ते एक केंद्र म्हणजे शक्ती केंद्र तयार झालं. आणि त्यालाच नाव आपण शक्तीपीठ म्हणतो. तर एकंदर शरीराचे 52 भाग झाले आणि ते ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी हे शक्तीपीठ निर्माण झालं. अशी शक्तीपीठाची निर्मिती जी एक आपण म्हणतो की परिभाषा करता येईल. परंतु जसं म्हटलं की ही शक्तीपीठ कशी झाली, तर ही सती पार्वतीच्या पासून उत्पन्न झाली. म्हणून या शक्तीपासून तयार झालेली शक्तीपीठ ही आराध्य केंद्र तर आहेतच. आता आज आपण बघतो की जसं म्हटलो की हिंगलाज माता जी पाकिस्तानमध्ये आपल्या सर्व हिंदू धर्मियांसाठी खूप मोठं स्थान आहे. आपण आसाम गुवाहाटीकडे गेलो तर कामाख्या देवी, वैष्णव देवीकडे गेलो तर ही पण एक शक्तीपीठ आहे. हे सर्व शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठांना जेवढं महत्व आहे तेवढंच शक्तीपीठ भद्रकाली देवीला देखील आहे. म्हणून म्हटलं की आपल्या नाशिककरांसाठी खरं खूप कमी लोकांना माहिती आहे, परंतु ही जेवढे भारतामध्ये जेवढी 52 शक्तीपीठ आहेत त्यातलं एक महत्वाचं स्थान म्हणजे सती पार्वतीचा भाग या ठिकाणी पडलाय. म्हणून याला शक्तीपीठ असे देखील म्हणतात.
1: आपण चिबुक स्थान म्हणतो आपल्या भद्रकाली क्षेत्राला, तर चिबुक म्हणजे काय आणि त्याविषयी समजावून सांगा.
2: मुळात चिबुक हा शब्द संस्कृतमध्ये आलाय आणि चिबुक या शब्दाचा मराठीमधला अनुवाद हा हनुवटी आहे.
1: बर,
2: की सती पार्वतीच्या शरीरातला हनुवटीचा भाग या ठिकाणी पडला. आपण नाशिकचा ज्यावेळेस भौगोलिक आणि पौराणिक इतिहास बघायला जातो तर खूप वेळा जसं आपण म्हटलं की नाशिकला दंडकारण्य पण म्हटलं गेलं, तर दंडकारण्याच्याही आधी ज्यावेळेस देवांचा वास होता त्यावेळेस या स्थानाला चिबुक स्थान असे देखील म्हटलं गेलेलं आहे. जसं म्हटलं की नाशिकचं नाव काळानुरूप बदलत गेलं. जसं आपण ऐकत आलो की दंडकारण्य होतं, दंडकारण्यानंतर मग आपण गुलशनाबाद, त्याच्या आधी पद्मनगरी झालं, मग गुलशनाबाद, उर्दू मध्ये त्याचं भाषांतरित होऊन गुलशनाबाद झालं, पुन्हा नाशिक झालं, जनस्थान झालं. त्याच पद्धतीने सर्वात पहिलं स्थान म्हणजे नाव नाशिक होतं, ते चिबुक स्थान म्हणून देखील ओळखलं जायचं. तर ते या स्थानावरनं म्हणून चिबुक स्थान म्हणून
1: किती महत्व आहे खरं म्हणजे आपल्या इथं, पण तितकं आपला प्रसारित नाही आहे देवस्थान. म्हणजे शक्तीपीठ आहे हे बऱ्याच ठिकाणी माहिती नाहीये. आणि मला असं वाटतं देवी भागवतात खूप म्हणजे उल्लेख
2: आलेला आहे. अगदी बरोबर, म्हणजे देवी भागवतामध्ये देखील आहे आणि आपण अनेक शिव महापुराणांमध्ये याचा देखील उल्लेख आला आहे. परंतु आता ज्या ठिकाणी भद्रकाली मंदिर आहे तर हे ज्यावेळेस निर्मिती झाली, जीर्णोद्धार झाला, त्यावेळेस हे मंदिर आक्रमण काळात तयार झालेलं आहे. आता पण तुम्ही मंदिरात आपण आलात दर्शनाला तर बाहेर न बघताना तो एखादा वाडा वाटतो, जुन्यासारखं वाडा किंवा एक हवेली वाटते. आणि आतमध्ये मंदिर आहे, तर याची खरी कल्पना अशी की ज्यावेळेस हे मंदिर निर्माण झालं त्यावेळेस तो सर्व परकीय आक्रमणाचा काळ होता. आणि पुन्हा भीती होती की पुन्हा पुढच्या 5-10 वर्षात आक्रमण झालं तर त्यांची प्रमुख केंद्र कुठली असायची तोडायची, तर ते मंदिर होती जी आपली आध्यात्मिक शक्तीस्थान आहे. याच्यावरती घाल घालण्यासाठी म्हणून परकीय आक्रमणांनी मंदिर हे टार्गेट केले होते. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भद्रकाली मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेस हा परकीय आक्रमणांचा काळ थोपवण्यासाठी म्हणून निर्मिती अशा पद्धतीने गुप्त स्वरूपात केली की हे आतमध्ये मंदिर आहे परंतु बाहेर कळलं नाही पाहिजे याकरता म्हणून या मंदिराची.
1: द्वारकेकडे नव्हतं स्थान आहे ह्या स्थानी होतं की आधी दुसरीकडे कुठे होतं आणि तिथून मग इथे सुरक्षितासाठी हलवली गेली.
2: आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्यापासून 300 मीटर आपण वरती गेलो तर वरती आपल्याला एक मुस्लिम पूर्ण भाग दिसतो की ज्याच्यामध्ये जामा मस्जिद नावाची मस्जिद आहे. तर मूळ स्थान हे अगदी जुने सांगायचे की हे ते स्थान आहे. पण ज्यावेळेस ते आपलं स्थान होतं त्यावेळेस मुघलांच्या आक्रमणामध्ये ते स्थान भ्रष्ट झालं. पण मग त्यामुळेच आपल्या जे काही आपले हिंदू तिथे संरक्षण करते होते त्यांनी आत्ताच्या ज्या तत्कालीन भद्रकाली मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत या आपल्या घरात अनेक वर्षानुवर्ष सांभाळल्या जतन केल्या त्या संरक्षित ठेवल्या. आणि ज्यावेळेस तत्कालीन सरदार म्हणजे विमाजी पटवर्धन यांनी यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे आपलं प्राचीन मंदिर होतं याचा ऱ्हास झाला तर आम्हाला मंदिरासाठी सुरक्षित जागा आणि मंदिरासाठी जागेची निर्मिती करून द्या. त्यावेळेस आत्ताचं जे मंदिर आहे ते तत्कालीन सरदार विमाजी पटवर्धन यांनी त्या मंदिरासाठी जागा दिली आणि त्यावेळेसच्या ज्या मूर्त्या होत्या त्या आज पण आपण गेल्या 400 वर्ष आज पण आपण त्याचं त्याच पद्धतीने पूजन संरक्षण सर्व करतोय.
1: जवळपास 400 वर्षाचा इतिहास आहे.
2: जवळपास 400 वर्षाचा इतिहास आहे.
1: आणि मग हे जे नवरात्र दरवेळेला बसवलं जातं म्हणजे दरवर्षी संवत्सरामध्ये आपण बसवतो तर फक्त शारदीय नवरात्रच आहे असं नाही, बराच नवरात्राचाही वेगवेगळा भाग आपल्या समोर येतो. काय सांगाल त्याच्याबद्दल?
2: आपल्या संवत्सरामध्ये म्हणजे एक वर्षामध्ये सर्वसाधारणतः 4 नवरात्र करण्याची परंपरा आहे आपल्याकडे. परंतु आपल्याला मुख्यत्वे करून 2च नवरात्र माहिती आहे, एक शारदीय नवरात्र आणि एक वासंतिक जे चैत्र महिन्यात येतं. परंतु त्या व्यतिरिक्त पण एक आषाढ महिन्यात नवरात्र येतं आणि एक माघ महिन्यात येतं. जे आषाढ महिन्यात नवरात्र येतं तर त्याला शाकंभरी नवरात्र म्हणतो, शाकंभरी देवीसाठी म्हणून केलं जातं हे शाकंभरी नवरात्र. आणि माघ महिन्यात जे येतं ते आपल्याकडे कमी परंतु उत्तरेकडे त्याचे अधिक प्रचलन आहे की ज्याला गुप्त नवरात्र म्हटलं जातं. आणि जेवढे तांत्रिक उपासक आहेत तर त्यांच्यासाठी ही मुख्यत्वे करून पर्वणी असते की या काळामध्ये ते देवीच्या अधिक जास्त जवळ जाऊ शकतात आणि तांत्रिक उपासनेच्या माध्यमातून त्यांना जे काही पाहिजे असेल ती तामसी विद्या साध्य करू शकतात. अगदी बरोबर.
1: पण म्हणजे अन्यथा आपण शारदीय नवरात्र म्हणूनच जास्त म्हणजे आपण त्याची त्याच काळामध्ये उपासना जास्ती केली जाते. पण हे नवरात्र कसं बसवायचं म्हणजे काय त्याच्यासाठी प्रक्रिया
2: काय असेल अगदी पूर्ण
1: किंवा काय काय उपासना करावी ह्या काळामध्ये आणि कोणी कोणी करावी हा पण एक
0: बरोबर.
2: खरं सांगायचं ना तर आपल्या हिंदू धर्मियांसाठी ना जी एक प्रोसेस आहे ना ती एकच असते. आपण काय करत गेलोय की काळानुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या गोष्टींचा त्याग करत गेलोय किंवा बदल करत गेलोय. जसं म्हटलो की सर्व हिंदूंसाठी एक स्टँडर्ड म्हणजे आचरण करण्याची पद्धती एकच आहे. परंतु काळानुरूप ज्यांना ज्यांना जे जे शक्य झालं आणि त्या त्या भौगोलिक भागामध्ये जे जे प्राप्त होत गेलं त्यांनी त्या त्या धर्म त्या त्यानुसार तो धर्म आचरण केला आणि तो धर्म जपला. तर ही धर्माची परंपराच तशी चालत आलेली. आपण शारदीय नवरात्र म्हणतोय तर शारदीय नवरात्रामध्ये आपल्याकडे एक मुख्य परंपरा आहे की आपण घट बसवतो. तो मृत्तिका घट असला पाहिजे म्हणजे मातीचा घटक आपण स्थापन करतो. आणि जसं म्हटलो की हा जो काळ आहे शारदीय नवरात्र या दिवसापासून घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने शरद ऋतू चालू होतो. आपल्याकडे 6 ऋतूंचे 6 वेगवेगळे महत्व आहे. आणि शरद ऋतू हा कशासाठी आहे तर खऱ्या अर्थाने आपण बघा शेतकऱ्यांकडे पण खऱ्या अर्थाने पीक उगवायला लागतं.
1: नवीन
2: त्याची परंपरा आहे. आणि आज आपण एवढे नक्की सृजनशील आहोत आणि एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपण निसर्गाला पूजणारे आहोत की कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याकडे प्लास्टिकचा वापर आपण कटाक्षाने टाळायला बघतोय. आणि याच्यात याच माध्यमातून समाजरचना अगदीच तेवढी व्यवस्थित चालते. बघा आपण मातीचा कुंभ वापरतोय. मातीचा कुंभ वापरल्याने या पूर्ण पूजेच्या प्रोसेसमध्ये कुंभार समाजाचा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. आपण माती आणतोय तर तो शेतकरी की जो त्याच्या शेतातली माती आपल्याला उपलब्ध करून देतो तो पण तेवढाच महत्वाचा आहे. या आपण रोज 9 दिवस वेगवेगळे रोज माळ आपण देवाला समर्पित करतो त्या घटासाठी. त्यामुळे त्या माळी समाजाचा पण तेवढाच मोठा भाग आहे.
0: पुन्हा आपल्याला टोपली लागते त्यामुळे गुरुड काम करणारा सहकार्य होतं.
2: म्हणजे प्रत्येक समाजाला सामावून घेणारा कुठला उत्सव असेल तो नवरात्र आहे. आणि त्याची सुरुवात म्हणजे म्हटलो की सुरुवात आपण घटस्थापनेपासून करतो की पहिल्या दिवशी आपण मातीच्या पूर्ण याच्यावरती घटाची स्थापना करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आपण खाली रोपित करतो.
0: सप्तधान्य म्हणतात ते बरोबर का?
2: अगदी बरोबर आहे. 7 प्रकारची वेगवेगळी धान्य आपण त्याच्यामध्ये हे करतो आणि मग नंतर त्या घटामध्ये घटस्वरूप देवीचं पूजन करतो. जसं म्हटलो की आपण प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक कणामध्ये देव म्हणणारे लोक आहोत. तर मग आपण म्हणून म्हटलं की त्या मृत्तिका कलशामध्ये आपण देव मानतोय आणि कलशाचं खरं महत्वच आहे कला कलाश आकर्षण प्रत्येक कलेला आकर्षण करण्याची शक्ती ज्याच्यात आहे त्याला कलश म्हणावं
1: सुंदर
2: आणि या कलांचं आकर्षण करणारी शक्ती त्या कलश त्या देवीच्या स्वरूपात येवो म्हणून आपण त्याचं पूजन करणार अशा कलशाचं पूजन देवी स्वरूप 9 दिवसासाठी आपण स्थापन करतो.
1: म्हणजे आता तुम्ही जे म्हणला की आपण निसर्ग पूजक आहोत तर जशी आपण पार्थिव गणपतीची पूजा करतो तशी नवरात्रामध्ये कुठे मूर्ती पूजन विशेष काही सांगितलेलं नाही. आपण एक ते रूप बघायचं म्हणून आपण
2: अगदी बरोबर
1: पण मुळात घट आणि त्यातलं धान्य ह्यालाच आपण बरोबर म्हटलेलं आहे लक्ष्मी म्हणून. श्री सुक्तात पण तिला भूलक्ष्मी म्हटलेली आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला हा हेतू जास्ती छान
2: मूर्ती फक्त आपल्याला ते देवाचं स्वरूप समोर येण्याकरता शेवटी ते म्हणतो की अणुपासून आणि ब्रह्मांड आपल्या मनामध्ये आणि आपल्या अणुपासूनच ते ब्रह्मांड तयार झाले तर ते फक्त आपल्या डोळ्यासमोर ते देवीचं स्वरूप यावं म्हणून ते मूर्ती नाही तर खऱ्या अर्थाने आपल्यासाठी ते निसर्ग पूजकच आपण खऱ्या अर्थाने आहोत.
1: पण मग या काळात उपासना म्हणून काय करावं किंवा

0: शिकलो की आपण पूजा करत असताना आपले भाव महत्वाचे आहेत. जसं आता ताईने सांगितलं ती कुठल्या रंगाची साडी नेसली म्हणजे मी देवीला खरंच समर्पित होईल का, असं कधीच नाही होणार. आणि ती देवीला खरंच तुम्हाला ती साडी नेसली म्हणून पावेल का, तर तसं पण नाही होणार. एक युनिटी म्हणून छान वाटेल की ठीक आहे, आज सर्वांनी एक रंगाच्या छान साड्या नेसल्यात तर ते युनिटी म्हणून खरंच छान आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ती देवी त्याच्यासाठी पावेल का तर नाही होणार, तर त्याच्यासाठी आपल्याला उपासना करणं महत्वाचं आहे. आणि या 9 दिवसांमध्ये काय काय करू शकतो, तर जसं म्हणतो की आपण देवीची वेगवेगळी उपासना करू शकतो. आणि उपासना म्हणजे काय, तर देवीच्या जवळ जाणे हीच खरी उपासनेची व्याख्या आहे. तर आपण या स्वरूपामध्ये कुठल्या कुठल्या सेवेनी आपण देवीच्या जवळ जाऊ शकतो त्याची काही माध्यमं सांगितली. जसं म्हटलो की आपण श्रीसूक्त पठण करू शकतोय, महिलांसाठी आपण कुंकुम अर्चन करू शकतोय. या पूर्ण 9 दिवसांमध्ये आपण जसं की ललिता पंचमी आहे, तर पंचमी ललिता पंचमीची खरी पूजा वेगळी सांगितली, तर त्या ललिता पंचमीचं उपासना करू शकतो. त्या दिवशी आपण कुंकुम अर्चन करू शकतो, देवीला 108 किंवा 1008 नवांनी कुंकू समर्पित करतोय की जे अखंड सौभाग्याचं लक्षण आहे, तर तसं पूजन करू शकतोय. तसंच त्याप्रमाणे अनेक लोकांकडे परंपरा आहे की अखंड नंदादीप लावला जातो. या 9 दिवसांमध्ये पूर्ण 9 दिवस न विजेल अशा पद्धतीने अखंड नंदादीप लावला जातो की जे देवी स्वरूप सांगितलंय. त्याचप्रमाणे रोज एक माळ म्हणण्याची पद्धत आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की जसं आपण 9 दिवस ही पूजन करत असतो, जे आपण सप्तधान्य टाकलं असतं तुम्ही अगदी कधी पण नोट कराल, बरोबर 9व्या दिवसापर्यंत ते धान्य एक वीत तरी वाढलेलं असतं. आणि आपल्याकडे ती परंपरा आहे की ते धान्य घेऊन आपण ग्रामदेवतेकडे जातो आणि ते वाहतो, त्याला धन म्हणतात. आपण जे म्हणतो खऱ्या अर्थाने धन ते. आणि श्रीसूक्तमध्ये जसं मागे आपला विषय झाला होता की श्रीसूक्तमध्ये आलंय की आमची लक्ष्मी कुठल्या स्वरूपाची असेल, ती धनलक्ष्मी असेल तर ती धान्य लक्ष्मी पण आहे आणि ती धान्यापासून प्राप्त झालेली आहे. तर ते आपल्याकडे मानण्यात आलंय धनमधान्यम पासून. तर या स्वरूपाची लक्ष्मी आम्ही देवीला समर्पित करतो आणि तिच्यापासून आम्हाला ती सुऊर्जा चांगली ऊर्जा प्राप्त हो याकरता म्हणून ह्या 9 दिवसांची उपासना शेवटच्या दिवशी देवीच्या स्वरूप देवीच्या चरणामध्ये त्या धान्याच्या स्वरूपात व्हायची.
1: तुम्ही आता सांगितलं की जसं श्री सुक्तचं पठण केलं पाहिजे किंवा कुमकुमार्चन केलं पाहिजे, पण मला ना खरंच गुरुजी असं वाटतं की ह्या उपासनेचा अर्थ समजून घेऊन जेव्हा ही उपासना होते, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की श्री सुक्ताचं पठण होतं किंवा सप्तशतीचं पठण हे ब्राह्मणाला दक्षिणा देऊन करवलं जातं घरामध्ये, पण ब्राह्मण जेव्हा घरामध्ये तो म्हणत असतात ते
2: पाठ करत असतात
1: तेव्हा इकडे काहीतरी वेगळंच चालू असतं. म्हणजे हा त्याच्यातला भाग अपेक्षित नाहीये. उपासना ही स्वतःने करणं अपेक्षित असतं आणि जितकं होईल तितकं समजून उमजून ती उपासना करणं गरजेचं असतं. आणि तुम्ही जसं सांगितलं की श्री सुक्ताचं पठण करू शकतो, सप्तशतीचं पठण करू शकतो किंवा कुमकुमार्चन करू शकतो, तर ह्याचं महत्व समजून घेऊन त्या गोष्टी करणं केव्हाही छान आहे. तर तुम्ही जे कुमकुमार्चन सांगितलं त्याच्यासाठी आपण देवी सहस्त्रनाम किंवा
0: ललिता सहस्त्रनाम, अगदी बरोबर, ललिता सहस्त्रनामाचं पण खूप अधिक महत्व आहे.
1: ललिता देवीबद्दल काय सांगाल?
0: ललिता देवीबद्दल आपण जसं म्हटलो की दशमहाविद्या सांगितल्यात, तर त्या दशमहाविद्यांपैकी एक ललिताअंबिका म्हणून एक देवी आहे. तर तिची उपासना पंचमीसाठी अगदी महत्व सांगितलंय. परंतु मूळ परत्वे आपण जसं म्हटलो की नवरात्राची 9 स्वरूप कुठली असली पाहिजे, तर ती शैलपुत्री देवीपासून चालू होते. शैलपुत्री म्हणजे शैलराज हिमालय याची कन्या, जी सती पार्वतीचं पहिलं स्वरूप आहे. आणि जसं म्हटलो की खूप सारे लोक प्रश्न विचारतात गुरुजी आम्ही लक्ष्मीची पूजा करावी का सरस्वतीची करावी का महाकालीची करावी,
1: ती आता तिच्या मनामध्ये
2: तोच आहे की
1: म्हणजे आधी गप्पा मारत होतो तेव्हा तिने हा प्रश्न विचारला, तुम्ही तिला आता तुला गुरुजी त्याचं उत्तर देणार आहेत.
2: ही 9 रूप कोणती आहेत?
0: 9 रूप जसं म्हटलं की या सर्वांच्या वरती कुठली देवी असेल ना, तर तिचं स्वरूप एकच, ती दुर्गा, जी पार्वती आणि जी शक्ती आहे. या शक्तीपासून तयार झालेल्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आणि मग तिचे असंख्य उपदेवता आहे. परंतु प्रत्येक जसं म्हटलं की 4 नवरात्र आणि प्रत्येक नवरात्राची उपास्य देवता वेगवेगळी, तसंच या नवरात्रातल्या 9 वेगवेगळ्या देवी आहेत आणि या 9 देवींचं वेगवेगळं महत्व देखील आहे. जसं म्हटलं की प्रथमम शैलपुत्रीच्या, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कूष्मांडेती चतुर्थकम, या प्रत्येक देवीचं महत्व आहे. पहिली देवी ही शैलपुत्री आहे, दुसरी ब्रह्मचारिणी आहे, तिसरी चंद्रघंटा आहे, चौथी कूष्मांड आहे, पंचमम स्कंदमातेजी, पाचवी देवी ही स्कंदमात आहे, षष्टम कात्यायनीचीचं, सव्वी देवी ही कात्यायनी, सप्तमम कालरात्रीचं, सप्तवी देवी ही कालरात्री, महागौरीची अष्टमम, महागौरीचं स्वरूप हे अष्टमीला आपल्याला दिसतं, महागौरीचे नवम सिद्धिदात्रीचं. आणि या 9 दिवसांची सेवा सिद्धिदात्री प्रदान करते.

0: म्हणून ती सिद्धिदात्री सांगितली की तुम्ही नऊ दिवस जोपर्यंत ही नऊ देवींची सेवा करत नाही तोपर्यंत सिद्धिदात्री तुम्हाला प्राप्त नाही होत. म्हणून याकरता म्हणून शेवटी नवव्या दिवशी सिद्धिदात्रीचं पूजन
1: करायचं. मला असं वाटतं गुरुजी, आपण लक्ष्मीचं स्वरूप जेव्हा समजावून घेतो आहोत तर मला असं वाटतं की श्री सुक्तातजी ज्येष्ठा महालक्ष्मी आलेली आहे, म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून ज्येष्ठेचं पूजन केलं जातं आणि ती कळल्याशिवाय मला असं वाटतं तुम्ही हे जे नवरात्राचे सांगितली, उपासना सांगितली, नऊ प्रकारच्या दुर्गा सांगितल्या, मला असं वाटतं जोपर्यंत अलक्ष्मी समजत नाही ना तोपर्यंत आपली वाटचाल लक्ष्मीकडे नाही होऊ शकणार.
0: अगदी खरी.
1: आणि लिंगपुराणात त्याचा उल्लेख पण आलेला आहे मला असं वाटतं, पण तुम्ही थोडं त्याला विशद करून सांगा ना अलक्ष्मी.
0: नक्की सांगेल की जोपर्यंत आपल्याला लक्ष्मीला समजून घ्यायचं आहे ना त्यासाठी पहिले अलक्ष्मीचं निरसन होणं महत्वाचं आहे.
1: हे छान सांगितलं.
0: अलक्ष्मी म्हणजे जे म्हणलो ना की आपल्याला जर स्वच्छता पाहिजे असेल ना तर आपल्याला दुर्गंधी कुठेतरी घालवावी लागेल किंवा आपल्याकडे असलेला जो पसारा आहे तो दूर करावा लागेल, त्यावेळेस घर स्वच्छ दिसेल. मग ते कसं दिसेल तर त्यांनी सांगितलं की यामध्ये दोन प्रकार आले आहेत, एक अलक्ष्मी आणि एक लक्ष्मी. हिंदू पुराणांमध्ये जसं म्हणलो की अलक्ष्मी कशाला म्हटलंय की जिच्यामध्ये दरिद्रता आहे, जिच्यामध्ये दुर्दैव आहे, जिच्यामध्ये आपण काय म्हणतो ना की विरोधी आणि परस्पर विरोधी भाव ज्याच्यामध्ये निर्माण होतात अशी लक्ष्मी ही अलक्ष्मी आहे. जसं म्हणलो की आज आपण आजच्या कलियुगामध्ये इच्छा नसताना किंवा कधीतरी काय म्हणतो की काळाची गरज म्हणून आपलं खोटं बोलावं लागतं आणि खोटं बोलण्यातनं किंवा इकडे चुकीच्या गोष्टीतनं आलेलं धन हे सर्व अलक्ष्मीकडे जात असतं आणि ती अलक्ष्मीची लक्षणं पण तशीच आपल्याला दिसतात. की जसं म्हटलं की एक आपल्याकडे श्लोक आलाय की लक्ष्मी म्हणजे धन मिळतं तर या धनाचा विनियोग आपण कशासाठी करणार, आपल्या वापरासाठी करणार आहोत, परंतु तो सुवापर आणि कुवापर याचे पण फरक सांगितले आणि त्याच्यासाठी म्हणून तो एक श्लोक आलाय की सुपात्र दानात भवेत धनाढ्य. एखाद्या चांगल्या व्यक्तीला चांगलं दान केलं तर आपण धनाढ्य होतो. सुपात्र दानात भवेत धनाढ्य, धनप्रभावेन करोती पुण्यम. त्या धनाच्या जे धन प्राप्त होतं त्या चांगल्या स्वरूपात आले ना, सुलक्ष्मी आली तर त्या धनाच्या प्रभावाने आपण पुण्यकर्म करतो कारण की ती लक्ष्मी आपल्याला सुबुद्धी प्रदान करते. सुपात्र दानात भवे धनाढ्य, धनप्रभावेन करोती पुण्यम, पुण्यप्रभावेन स्वर्लोकवासी. या पुण्याच्याच प्रभावाने आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळते आणि पुनरेव योगी पुनरेव भोगी, पुन्हा आपण योगी होतो आणि पुन्हा भोगी म्हणून जन्माला येतो. आणि याच्याच विरोधी जो आता आपण आज अलक्ष्मी समजतोय तर त्या अलक्ष्मीचं भाषांतर आहे कुपात्र दानात भवे धरते. जी अलक्ष्मी जर आपल्याकडे आपण आली किंवा तिचं दान चुकीच्या व्यक्तीसाठी दिलं गेलं, जो या व्यक्तीचं दान घेण्याची पात्रता नसतं पण आपण दान केलं तर कुपात्र दानात भवेत दरिद्र्या, दरिद्र प्रभावेने करोती पापम. त्या दरिद्र्याच्याच प्रमाणे त्या अलक्ष्मीच्याच कारणाने आपण पापाकडे प्रेरित होतो. पाप प्रभावेन नरलोकवासी, या पापाचाच प्रभावाने आपण नरकात जातो आणि पुनरेव रोगी पुनरेव भोगी, पुन्हा रोगी होतो आणि पुन्हा भोगीत होतो, म्हणजे पुन्हा ते दरिद्र परत आपल्याच नशीब येतं. म्हणून ही अलक्ष्मीचं जोपर्यंत निरसन होणार नाही तोपर्यंत सुलक्ष्मी प्राप्त होणार नाही.
2: तुमच्या ह्या सगळ्या निरूपणामुळे मला आजीची एक गोष्ट लक्षात आली, ती मला तिन्ही सांजा काही खाऊ द्यायची नाही, झोपू द्यायची नाही, केस विंचरू द्यायची नाही, पण मग लहान मुलाला काय समजणार ना अलक्ष्मी म्हणजे काय. तर ती मला रागवायची, ती म्हणायची संध्याकाळच्या वेळेला खाऊ नको, खादाड लक्ष्मी घरात येईल बरं का. तर म्हणजे काय की मी त्यावेळेला लहान होते, मला जी भाषा समजेल अशा याच्यात तिने सांगितलं. पण तुम्ही आता जे काही सांगितलं ते अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित समजून
1: आणि आता ते समज तुझं वय पण आहे आणि म्हणून तुला ते लवकर समजलं. पण मला वाटतं एकूणच म्हणजे तुम्ही जी आता अलक्ष्मी समजावून सांगितली ही अलक्ष्मी ही पैशाने अलक्ष्मी किंवा पैशाने लक्ष्मी असं म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण म्हणू की वैचारिक दारिद्र्य आणि मानसिक आरोग्य अशा दोन लक्ष्मी आणि अलक्ष्मीचे आपण त्याची व्याख्या करू शकतो. की तुमचं वैचारिक दारिद्र्य म्हणजे अलक्ष्मी आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं किंवा तुमचे उत्तम विचार किंवा उत्तम नीती तुमची मुख्यत्वे ती म्हणजे लक्ष्मी. अशा अर्थाने खरं म्हणजे या गोष्टीकडे आपण बघा.
0: खरं लक्ष्मी आणि धन याच्यात खूप मोठी आपण गल्लत करतो किंवा गफलत करतो की लक्ष्मी आली म्हणजे अरे पैसा आला आणि मग ती जी अपमार्गाने जी आलेली ती पण लक्ष्मीच आहे असंच म्हणतो आपण. परंतु ती लक्ष्मी आणि धन याच्यामधला जो फरक आहे तो हा आहे की सुपात्र दान म्हणजे चांगल्या मार्गाने आलेली जी गोष्ट आहे तिला लक्ष्मी म्हणून स्वरूप हवं आणि ती घरात देणारे एंड रिझल्ट जे काही आपले फायदे असतात ना ते पण चांगल्या स्वरूपाचे देतात. आणि अलक्ष्मी म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या विचारांनी आलेली ती जी अलक्ष्मी आहे ही आपल्याकडे चुकीच्या प्रवृत्तींकडे, दुर्दैवांकडे भांडणं किंवा घरामध्ये म्हटलो की परस्पर विरोधाभास तयार करणे हे त्या अलक्ष्मीची लक्षण आहेत. आणि त्या दृष्टीने आपापले सर्वांची घरं हे ग्रासलेले आहेत आणि त्या श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आपण चुकीचा मार्गाचा अवलंबन करतोय. आणि या चुकीच्या मार्गाचा अवलंबन करत असताना ती जी अलक्ष्मी आपल्या घरात येते तिच्यामध्ये हे क्लेश, हे दारिद्र्य, हे परस्पर विरोधाभास हे आपल्या घरामध्ये आपण आणतोय आणि हेच आपल्या गॅसवरती शिजवतोय. तर त्याच्यासाठी म्हणून आपण जोपर्यंत या अलक्ष्मीचं निरसन करत नाही, सुलक्ष्मी आणत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आपण काय म्हणतो ना लक्ष्मीचे उपासक म्हणून पूजले जाणार नाही.
1: श्रद्धा, आज तुझं मला असं वाटतं घड्याळाकडे लक्ष नाहीये, पण आपल्याला थांबायला हवंय, नाही तर हरिभाऊ आपल्याला रागवणार आहेत. एपिसोड खूप लांबवलाय म्हणून.
2: एकतर विषय इतका सुंदर आहे आणि गुरुजी आपल्याला इतकी छान आणि सखोल माहिती सांगतात आणि त्याला दोन्ही दृष्टीने त्याच्याकडे आपण काय म्हणूया, आपण त्याला बघतो आहोत. म्हणजे फक्त धार्मिक अंग नाही तर अनेक कंगोरे त्यांनी आपल्यासमोर उघडे करून दाखवलेले आहेत. तर त्यामुळे मला ती अशी थोडासा लोभ होतोय अजून गप्पा माराव्या.
1: पण आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात ना, परत लक्ष्मी राहिलीये की आपली समजून घ्यायची.
0: आपल्याला लक्ष्मी पण राहिलीये आणि नवरात्राचा पुढचा पूर्ण प्रवास पण करायचा जो सिमोल्लंघनापर्यंत करणार होता.
1: भेटतोच आहोत तुला, तू काही काळजी नको करू.
2: नक्कीच. तर कविताताईंनी आणि गुरुजींनी दोघांनीही आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या भागातही तुमच्यासोबत असणार आहोत, अजून आपल्याला ते ज्ञान देणार आहेत, सगळी माहिती सांगणार आहेत. तर आत्तापुरतं आपण थोडासा मोह आवरूया आणि आत्तापुरतं आपण इथेच थांबूया.
3: चिरंतन गाणी भाग क्रमांक 6 प्रारंभ. नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. पी सावाराम यांनी साधे सोपे शब्द वापरून सोप्या गेय तालबद्ध पण दर्जेदार रचना केल्या. त्यांच्या रचनांच्या या गुणांमुळे त्या सर्वसामान्यांना भावल्या. पी सावाराम यांची तरल गाणी अतिशय लोकप्रिय होत होती. त्यावर प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर असे म्हणतात, एखाद्या हळूवर फांदीवर एखाद्या नाजूक पक्षाने अलगद येऊन बसावं तसं सावाराम यांच्या मनात कविता येऊन अलगद बसते. कविता आणि सावाराम यांचं नातं असं होतं. मंडळी, कृष्ण हे कवी मनांचं अत्यंत आवडतं रूपक. मग बालकृष्णाच्या बाळलीला असो किंवा राधेच्या आळवण्याचा भाव असो, कृष्ण हा कवींचा अत्यंत लाडका विषय. कृष्णाच्या जन्मापासून ते कृष्ण सुदामाच्या मैत्रीच्या कथेपर्यंतच्या विविध प्रसंगावर कवींनी लेखकांनी अनेक रचना केल्या आहेत. श्रोते हो, कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित पी सावाराम यांच्या काही गीतांचा मागोवा आजच्या कार्यक्रमात घेऊया. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया एका सुंदर भावगीताने. मथुरेच्या अंधार कोठडीत देवकीच्या पोटी जन्मलेला तान्हा वाढतोय मात्र यशोदेच्या नंदगावात. देवकी म्हणते माझा तान्हा, तर यशोदा म्हणते माझा कान्हा. पण खरं तर तो आहे बाळरूपी हरी वैकुंठीचा राणा. कृष्णाच्या या दोन्ही मातांच्या भावनांचे एक सुंदर भावगीत ऐकूया. पी सावाराम यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील म्हणजे 1951 सालचे हे भावगीत गायले आहे आशा भोसले यांनी, संगीत वसंत प्रभू यांचे. ऐकूया हे सुंदर दुर्मिळ भावगीत.

कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रागत नंदाघरी वाढणाऱ्या या चिमण्या बाळकृष्णाच्या बाळलीला पाहून यमुनेला हर्षपूर आला आहे. या हर्षपुराने यमुनेचे पाणी देवकीच्या नयनांमधून यशोदेच्या नयनी चढू लागले आहे. किती सुंदर कल्पना केली आहे पी सावराम यांनी. वसंत प्रभू यांचे संगीत आणि आवाज मोहन तारा अजिंक्य यांचा ऐकूया.

यानंतर श्रोते हो एक छान भोपळी ऐकूया. गोविंद गोपाळ आहो आपला कान्हा, सकाळ झाली तरी अजूनही निद्रदेवीच्या अधीन आहे. त्याला जागे करण्यासाठी यशोदा माता ही भोपळी गाते आहे. सकाळ झाल्याचे सांगताना किती छान प्रतीकांनी ही भोपळी सजवली आहे बघा. तुझ्या परी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला. तुझ्या परी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला. धवल केशरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला. पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला. तुझ भोपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंग माला. उठी गोविंदा उठी गोपाळा, उठी गोविंदा उठी गो

राधाकृष्ण या अजरामर जोडीचे परस्परांमध्ये गुंतणं हा सावराम यांना लोभवून टाकणारा काव्यविषय. राधेचं कृष्णमय होणं, चराचर सृष्टीने माना डोलवणं, हे सगळं लाघवी रूप हे सर्व त्यांच्या गाण्यांनी सुंदर टिपलं आहे. यापुढील गाणे राधेच्या कृष्णावर भाळण्याचे आहे. राधेला सखा कृष्ण आवडू लागला, राधा कृष्णावर भाळली ही वार्ता सगळीकडे पसरली. गोकुळात सर्वत्र चर्चा व्हायला लागली. राधा कृष्णावरी भाळली, गुजगुज उठली गोकुळी. रसिक हो, इथे सावळाराम यांनी गुजबुज नाही तर गुजगुज हा शब्द मुद्दाम वापरला आहे. ते म्हणतात गुजगुज उठली गोकुळी. गुजबुज असते सामान्य प्रेमाची, कारण त्यांच्या प्रेमाची शंका असते. पण राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाविषयी गोकुळात प्रचंड कौतुक होतं, कारण ते होतं भक्त आणि परमेश्वर यांचं नातं.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावाराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मंडळी, पावसाचं जसं तुम्हा आम्हा जनसामान्यांचं नातं आहे, तसंच प्रत्यक्ष कृष्णाचं देखील हृदयस्थ नातं आहे. कृष्णाचा जन्म झाला तोच भर पावसात. जन्मतास त्याच्या पदस्पर्शाने यमुनेच्या पुरातून वाट काढली गेली आणि नंतर गोकुळातील लोकांना पावसापासून वाचवण्यासाठी त्याने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता. पाऊस प्रेमभाव व्यक्त करतो, पण या प्रेमभावाने स्वकीयांविषयीच्या काळजीत वाढ करतो. सारखं रिमझिम पडणाऱ्या या पावसात आपला काना मोहन गेला तरी कुठे बाई? ही काळजी व्यक्त करणाऱ्या या पुढील गाण्यामधून राधेची प्रेमभावना पी सावाराम व्यक्त करतात. आपल्या सर्वांचे अत्यंत आवडीचे हे भावगीत गायले आहे आशा भोसले यांनी आणि संगीत वसंत प्रभू यांचे.

आज काय झालं बरं? काय आगळीक झाली माझ्याकडून? काही कळेना बाई. कान्हा आमचा माधव आज रुसलाय माझ्यावर. काही केलं बोलेच ना. किती विनवलं बोल रे, नाहीतर मी पण रुसेन. हं, मग मीही रुसले, पण रुसता रुसता मध्येच हसले. तरी देखील हा गोजीरा हरी बिलकुल हसला नाही. काय करावं बरं आता राधेनं?

मंडळी, यानंतर ऐकूया दिग्दर्शक माधव शिंदे यांच्या धर्मकन्या चित्रपटातील पी सावाराम यांचे गीत. हे गीत आशा भोसले यांनी गायले असून संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे. या गाण्यातील आशाताई यांच्या स्वरातील विभ्रम, आलाप आणि स्वरांच्या हरकती परत परत ऐकण्यासारख्या आहेत. जसे घाटातून गाडी वळणावळणाने सफाईदार वळते, तसे आशाताईंनी स्वरांना वळवून कसे सफाईदारपणे नेले आहे ऐकूया.

श्रोते हो, पी सावराम यांनी जवळजवळ 700-800 कविता लिहिल्या. त्यापैकी 500-600 कवितांची गाणी झाली. पण त्यांची पहिली वहिली कविता कोणती, ती त्यांनी कधी लिहिली, उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढील भागाची. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात. याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 70 दशक 5 समास 9 साधकाची लक्षणे जय जय रघुवीर समर्थ। मागे आपण मुमुक्षूची लक्षणे पाहिली, आता साधक कसा असतो त्याचे लक्षण ऐका। अवगुणांचा त्याग करून संतांचा संग धरलेला आहे त्याला साधक असे म्हणतात। जो संतांना शरण गेला, संतांनी त्याला आश्वासन दिले, मग त्यालाच विविध ग्रंथांमध्ये साधक म्हटलेले आहे। संसाराचे बंधन तुटले, आत्मज्ञानाचा उपदेश झाला, त्याने निश्चयपूर्वक साधन करतो त्याचे नाव साधक। श्रवणाची आवड धरतो, अद्वैत निरूपणाची गोडी लागते, मनन करून अर्थाचा शोध घेतो त्याचे नाव साधक। सारासार विचार होऊन संशय नष्ट होऊन आत्मज्ञानाचा विचार करतो, संशयाची निवृत्ती होते, आत्मज्ञान पाहतो। संदेह नाहीसा होण्यासाठी तो संतांची संगती धरतो, आत्मशास्त्र गुरु प्रचितीसाठी प्रयत्न करतो, विवेकपूर्वक देहबुद्धी दूर सारतो, आत्मबुद्धी धरतो, श्रवण मनन करीत राहतो त्याचे नाव साधक। समोरील दृश्यभान जग विसरून आत्मज्ञान दृढ करतो, विचारांनी मनाचे समाधान करतो त्याचे नाव साधक। द्वैताची उपाधी तोडून अद्वैत परब्रह्मरूप साधनेसाठी ऐक्यतेची समाधी लावतो त्याचं नाव साधक। जीर्ण झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो आणि विवेकाने पहिले पार पाळतो याचे नाव साधक। उत्तम साधूची लक्षणे निरूपण वाचून स्वतः अंगीकारतो, स्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करतो त्याचे नाव साधक। दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करतो, उत्तम गुणांचा अभ्यास करतो, स्वरूपाकडे ज्याचे लक्ष लागते त्याचे नाव साधक। वाईट क्रिया सोडली, सत्क्रिया वाढवली, त्याच्या बळामुळे दृश्य विश्वाचे त्याला आकर्षण राहत नाही, स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन होतो त्याचे नाव साधक। दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करतो, उत्तम गुणांचा अभ्यास करतो, स्वरूपाचा त्याला निजध्यास लागतो, मायेकडे लक्ष नाही आणि डोळ्यांना न दिसणारे स्वरूप आहे त्याचा विचार करतो त्याचं नाव साधक। लोकांनी जे बाजूला सारलं त्याचं अनुमान मानलं नाही, ते त्यानं दृढ केलं त्याचं नाव साधक। ज्याचे नाव घेताना वाचा कुंठित होते, जे डोळ्यांना दिसत नाही ते नानापरीने साधतो त्याचे नाव साधक। जे मिळवू पाहता मिळवता येत नाही, पाहू पाहता दिसत नाही त्याचा अनुभव मनाने घेतो त्याचे नाव साधक। जिथे मनच नष्ट होते, जिथे तर्क पांगळा होतो, तो अनुभव जो घेतो त्याचे नाव साधक। अनुभवाच्या अंगाने जातो, योगांच्या वाटेवरून राहतो, काही न होऊन असतो त्याचे नाव साधक। असाध्य वस्तू साधनाद्वारे साध्य करतो, स्वरूपाकडे दृढ बुद्धी धरतो, वरवरच्या उपाध्या दूर सारतो त्याचे नाव साधक। देव आणि भक्तांचे मूळ शोधून पाहतो, तात्काळ साध्यच होतो त्याचे नाव साधक। विवेकाच्या बळामुळे मीपणा गुप्त होत जातो, आपोआप मावळतो, दिसतो पण त्याला कोणी पाहिलेच नाही पाहिले, त्याने मी पण मागे सोडून दिले, स्वतः स्वतःला शोधले, तुर्यावस्थाही ओलांडली त्याचे नाव साधक। पुढे उन्मनेच्या शेवटी आपली आपल्याला अखंड भेट होते, ज्याची अखंड दृष्टी अनुभवते त्याचे नाव साधक। द्वैताचा संबंध तोडला, भासाचा भास मोडला, देहात असूनही विदेही झाला त्याचे नाव साधक। अखंड स्वरूप व स्थिती प्राप्त झाली, देहाचा अहंकार नाही, सर्व संशयापासून निवृत्त झाला त्याचे नाव साधक। पंचमहाभूतांचा विस्तार स्वप्नाप्रमाणे वाटतो, निर्गुणावर ज्याचा विश्वास आहे त्याचे नाव साधक। साधकाची आणखी काही लक्षणे पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं स्मरण हेच प्रत्येक साधनाचं मर्म आहे. ऐका, एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानाने गाड्या सोडल्या, सोनं आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबास खायला घातला. तसं भगवंताच्या दृष्टीनं विद्वान आणि अडाणी दोघंही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे, साध्यरूप नाही. लक्षात घ्या, विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेनं आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचं नाम घेऊन मजेनं तरून जातात, पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीनं घ्यावं, असे चिकित्सा करत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते, नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानानं चिकित्सा करायचीच, तर नाम घेत करावी. ज्याच्या अंगी मी पण आहे त्यानं चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो, पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणानं झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीनं तो क्षमा करतो. आपण आपलं मागलं घडलेलं सगळं भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. प्रत्येक भक्तानं साधनाचे कष्ट स्वतः सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करू शकत नाही, फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधनं पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करून जे साधतं तेच थोडं नाम घेतल्यानं साधतं, पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे. प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्यानं एका नामाची कास धरावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्यानं आपोआप नाहीशा होतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. आणि सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर नमस्कार सर, आज देखील तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: बेळगावच्या एका चप्पलवाल्याची ही कथा आहे. बेळगावला एक गोपालदास नावाचा चप्पलवाला सिंधी व्यापारी होता आणि त्या गोपालदासला ऐकून कळलं होतं की लुधियानाला रबरी चपला रबरी स्लीपर्स हवाई चप्पल ज्याला म्हणतात तर त्या रबरी स्लीपर बनवायचे बरेच कारखानदार आहेत आणि तिथे फार जबरदस्त क्वालिटी पण आणि स्वस्त पण विकली जाते. तू एकदा जाऊन बघ असं कोणी सांगितलं होतं. हा अमृतसरला सुवर्ण मंदिराला दर्शन करायला गेला होता कारण गुरु नानक देवांना सिंधी लोकही तेवढेच मानतात. तर तो तिकडे गेलेला असताना तिथून तो लुधियानाला गेला तर ट्रक ट्रक भरून माल डिस्पॅच होताना पाहिला. केवढा मोठा कारखाना, बाप रे. तर त्यांनी त्या मालकाशी विचारलं, मग तुमचं काय आहे, कसं आहे, किती रेट वगैरे. तर त्याचा त्यावेळेला 6.5-7 रुपयामध्ये रबरी स्लीपर होती त्याच्याकडे. तर याने त्याला विचारलं की मी तुमच्याकडून 1,00,000 चपला उचलल्या तर मला काय कराल. याला म्हणे ठीक आहे, पण किती दिवसात 1,00,000 घेणार? म्हणे एका दिवसात थोडी घेऊ शकतो माणूस. म्हणे मी तुमच्याकडून 1,000 चपला जर किती मागवावे लागतील. तर तो दुकानदार हुशार होता, कारखानदार, तो म्हणाला तुम्ही म्हणे आगाऊ पैसे तर आम्ही घेतोच प्रत्येकाकडून, पण प्रत्येक वेळेला महिन्याला 5-10 पार्सल मागवायची 1,000-1,000 अशा काहीतरी टर्म्स बसवा. म्हणजे खरोखर तुमच्या म्हणण्याप्रमाणे महिन्याला 10,000 5,000 वरती 5,000 ते 10,000 चपला विकल्यात तर बघू. म्हणजे तुम्ही काय आणखीन काय त्यात देऊ शकता मला ऑफर बोला. तर मग ते सिंधेने विचारल्यानंतर तो म्हणे असं करा, मी तुम्हाला म्हणे इथून बेळगावची चौकशी केली फोन करून त्याने ट्रान्सपोर्टला भाडं काय वगैरे. तर साधारण त्याला त्या 1,000 चपला देताना 4.30 पैसे काहीतरी खर्च येत होता दुकानदाराला, कारखानदाराला. तर म्हणे ठीक आहे, तुम्हाला ट्रान्सपोर्ट फुकट देतो. मग यांनी विचार केला, जर का ट्रान्सपोर्ट फुकट म्हणजे मला 7 रुपयात माझ्या दारात पडणार तर मग आपण 7 घेऊन 8 विकून टाकू. मग 8 विकायची म्हटल्यावरती तेवढा उठावतं पाहिजे लोकांची पटापटा घ्यायला, दुकान गिराईक पाहिजे. त्याचं हो दुकान रिटेल नव्हतं, होलसेल दुकान होतं. मग त्यांनी ठीक आहे म्हणे एक काम करा, हे घ्या पैसे, पहिला 1,000 लॉट पाठवा. 1,000 लॉट आल्यावरती घेऊन फिरला दुकानदारांकडे, म्हणे असं असं आहे, तुम्ही म्हणे या धडात धड विकायला सुरुवात करा म्हणे 10-10 रुपयाला. ते म्हणे वेड आहे का, 8 घ्यान 10 घे विका, धंदा कोणी सांगितलं ते आमचं, आम्ही पाहू म्हणे कितीला विकायचं. तू इतर मला मला उधार देतोस तसा या पण चपला उधार पाठवून दे सगळ्या नंबरच्या सगळ्या कलरच्या 5-5 चपला. तो म्हणे नाही, माझी एक वाटे की ही तुम्ही 8 घ्यायची आणि 10 विकायची, म्हणे असं नसतं. दुकानदारांनी नकार दिला. म्हणे ठीक आहे, आता तुम्ही कसे नाही विकत बघतो बेटा. यांनी शांतपणे विचार केला रात्रभर आणि अचानक याला सुचलं. यांनी रातोरात विचार करून सकाळी तरुण भारत नावाचं जे लोकप्रिय दैनिक आहे ते तिकडे पंचक्रोशी टाकू, जसा महाराष्ट्रामध्ये

0: असेल तर ती वन स्ट्रोक 30,000 पैसे भरतो म्हणे. आणि तिथे त्यांनी ते सपना चप्पलचा जे काय डिझाईन होतं मोनोग्राम वगैरे तो आणि रबरी स्लीपरचं चित्र आणि टिकाऊ मजबूत सपना चप्पल फक्त 10 रुपयात जवळच्या चप्पल दुकानात चौकशी करा वगैरे असं त्यांनी ते टाकलं त्याच्यावरती जाहिरात. पहिल्या 4-5 दिवसात रिस्पॉन्स नाही पण 6-7 दिवसानंतर धो धो रिस्पॉन्स. म्हणजे काय असा रिस्पॉन्स तर ते दुकानदारांकडे चौकशा यायला लागल्यावर ते दुकानदार याच्या दारात यायला लागले. हा म्हणे देईन खऱ्या पण पैसे रोख द्या, 2 पाहिजे 2 चपला घेऊन जा, मला काही नाही, दुकानदार तुम्हाला ओळखतो. पण इथे 8 रुपयाने रोख पैसे ठेवायचे, घेऊन जा, 7 घ्या 8 घ्या 9 घ्या, जी हवा तो नंबर घ्या, हवी ते रंग घ्या, दोनच रंग निळा आणि लाल. झालं प्रत्येक दुकानात सपना चप्पल दिसायला लागली. प्रत्येक दुकानदाराकडे 2-2 तासात 4-5 जोड विकले जायला लागले. याचे 7-8 जोड संपल्याबरोबर यांनी पुढचा लॉट लगेच मागवून घेतला. तो पोचतो न पोचतो तिसराही आला आणि पाहता पाहता त्यांनी एक हुशारी केली. त्या 30 दिवसाचे जेव्हा पैसे संपले त्याचे, जवळ आले 30वा दिवस, त्यावेळेला त्यांनी पुढच्या महिन्यात 1 दिवसाआड जायला सुरुवात केली. पण थांबवली नाही, सिंधी माणसाची कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. आणि त्यांनी ते पुढचे 2 महिने 1 दिवसाआड, त्याच्यानंतर पुढचे 2 महिने आठवड्यातून 2 दिवस, आणि त्याच्यानंतर आठवड्यातून 1 दिवस, अशी वर्षभर जाहिरात चालू ठेवली. लोकांच्या नजरेसमोर सपना चप्पल नाव सकाळी वर्तमानपत्रात दिसलं की सपना चप्पल. त्यामुळे माणूस बूट वापरणारा जरी असेल तर एमर्जन्सीला चांगली आहे, घरातल्या घरात वापरायला चांगली आहे, म्हणून लोक 10-10 रुपयात ती सपना घ्यायला लागले. आणि तो जसा बोलला होता त्याच्याप्रमाणे त्या माणसाने त्या काळी 40 वर्षापूर्वी 70-80 हजारपेक्षा जास्त चपला वर्षभराच्या आत विकून दाखवल्या. आणि पुढे जाऊन त्यांनी एका प्लॉट घेऊन तिथे एक बंगला बांधला आणि त्या बंगल्यावरती सपना नाव त्याच्या बंगल्याला दिलं होतं, अशी कथा मला त्या कोल्हापूरच्या मित्रांनी सांगितली होती.
1: क्या बात आहे, खूपच छान. आणि आज सुद्धा तुम्ही खूप छान किस्सा आम्हाला सांगितला. तुम्ही नेहमीप्रमाणे वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

0: श्रोते हो नमस्कार. मंडई दुग्धामृत या आपल्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आणखीन एका महत्वाच्या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेल्या आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मॅडम खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आपण मागच्या भागांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवरती चर्चा केली. मॅटर्नल मेंटल हेल्थ बद्दल आपण मागच्याच बोललो, जसं गरोदरपणामध्ये मातांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांनी काळजी कशी घेतली पाहिजे, घरातलं वातावरण कसं राहिलं पाहिजे जेणेकरून आनंदी प्रेग्नन्सीचा तो एक जो काळ असेल किंवा मूल जन्माला येईपर्यंतचा जो एक काळ असतो तो सुखावह प्रत्येकीचा जावा अशा दृष्टीने आपण त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर मग आता या भागामध्ये मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की मागच्या भागात एवढी उहापोह केल्यानंतर आता आईनं प्रेग्नन्सीमध्ये किंवा मातेनं प्रेग्नन्सीमध्ये इतर आणखीन कोणत्या प्रकारची तयारी करायला हवी?
2: हल्ली प्रेग्नन्सी राहिली की लगेच शॉपिंग सुरू होते. दोन गोष्टी होतात, एक म्हणजे शॉपिंग सुरू होते आणि डोहाळे आहेत म्हणून हॉटेलिंग सुरू. तर ह्यापैकी पहिली गोष्ट शॉपिंग मध्ये बऱ्याच वेळेला फिडिंग गाऊन, फिडिंग ब्रा आणि स्वॅडल करायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह स्वॅडल, आणखीन पाळणे, झोळ्या, झोके अशा बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या जातात.
0: बरोबर.
2: तर पहिली गोष्ट फिडिंग गाऊन किंवा फिडिंग ब्रा याच्यापेक्षा सुद्धा फ्रंट ओपन पूर्ण गाऊन असेल किंवा सरळ जेंट्स शर्ट घातला, हजबंडचा शर्ट घातला मातीने, तर ते सगळ्यात सोपं की बाळाला स्किन टू स्किन बघण्यासाठी अतिशय उत्तम. नाही तर काय होतं, या कपड्यांचा अडथळा होतो आणि त्या फिडिंग ब्रा किंवा फिडिंग गाऊनच्या मुळे एखाद्या वेळेस कुठेतरी एकतर ती चेन सीट बाळाला लागू शकते, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये दूध अडकले जाऊन दुधाच्या स्तनामध्ये गाठी होऊ शकतात, आणि तिसरं म्हणजे लॅचिंग व्यवस्थित होत नाही. सुरुवातीच्या काही दिवसात बाळही शिकत असतं, माता पण शिकत असते आणि मग लॅचिंग करण्यास अडथळा येतो. त्यामुळं अशा प्रकारचे कपडे हे सहसा त्रासदायकच होतात आणि त्यामुळे अत्यंत उत्तम म्हणजे ओपन फ्रंट ओपन गाऊन किंवा जेंट्स शर्ट हे अतिशय उत्तम. त्यामुळं अशा खरेद्या करताना जरा सांभाळूनच केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट झोळीमध्ये झोपवणं सुद्धा, एकतर बाळ लांब ठेवलं जातं, बाळाला आईच्या जवळ जेवढं असेल, आईच्या कुशीत जेवढं असेल तेवढं स्तनपान करणं सोपं जातं. जर बाळ पूर्ण 9 महिन्याचं हेल्दी नॉर्मल न्यूबॉर्न असेल तर आई जवळ व्यवस्थित काळजी घेऊन ड्यू सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन जर बाळ आई जवळ ठेवलं तर फीडिंग करायला सोपं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोळीमध्ये बाळ बऱ्याच वेळेला झोपलंय असं वाटतं पण ते हायपोग्लायसेमिक होतं, थोडी चुळबुळ करतं, आईला शोधतं, परत झोपी जातं, परत थोडी चुळबुळ करतं, चुळबुळ केली की कोणीतरी धोका देतं, परत झोपवून टाकतं आणि मग बाळ झोपले अशा संभ्रमात सगळे राहतात आणि बाळाला मात्र हायपोग्लायसेमिया होण्याचा म्हणजे मेंदूतील साखर कमी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळं बऱ्याच वेळेला बाळ अशा पद्धतीनं झोळीत झोपवणं हे धोक्याचं असतं. त्यामुळं झोळीची खरेदी करू नये. झोक्यामध्ये ठेवणं हे सुद्धा बाळ आईपासून लांब ठेवणंच आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसात बाळ जेवढं आईजवळ असेल, जेवढंही त्यांना एकमेकांची सवय होईल, जेवढं स्किन टू स्किन घेता येईल, जेवढं बाळाचे फिडिंग क्यूज आई ओळखेल आणि बाळाला फ्रिक्वेंट फिडिंग देईल, तेवढं यशस्वी स्तनपान होणं आणि ते जास्त दिवस चालू राहणं हे सोपं जाईल. हा पहिला भाग. त्यामुळे हे जे शॉपिंग आहे ते करताना अतिशय विचारपूर्वक केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला फिडिंग पिलोजचं खरेदी होते पण फिडिंग पिलो जर स्पिंडल शेप असेल तर त्या फिडिंग पिलो आणि पोट यामधील गॅप मध्ये बाळ सरकून जातं आणि फिडिंग करणं आणखीनच अवघड होतं. एकतर बाळ नवीन असतं, त्याला लॅच करणं अवघड असतं आणि त्या फिडिंग पिलोच्या आणि पोटाच्या मध्ये जर बाळ खाली खाली घसरलं तर फिडिंग अजूनच डिफिकल्ट होतं, लॅचिंग अजूनच डिफिकल्ट होतं. त्यामुळे फिडिंग पिलो घेताना सुद्धा त्या फ्लॅट आणि कशा आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शॉपिंग करताना विचारपूर्वक व्यवस्थित लॅक्टेशन कन्सल्टंटशी सल्ला घेऊन आणि आपल्याला बाळाला कसे वाढवायचे आहे याचा विचार करून मग शॉपिंग करावं. त्याच्याखेरीज जे हॉटेलिंग चालू होतं त्याबद्दल आता बोलूया की एकदा मातेंनी ठरवलं की आता प्रेग्नन्सी आपल्याला चालू ठेवायची आहे मग तिचे लाड चालू होतात. आणि लाड म्हणजे काय तर तिला हॉटेलमधला रोज एक नवीन पदार्थ खाऊ घातला जातो, रांधर घरातलं खाणं बंद होऊन जातं आणि केव्हाही हवं ते एकतर मागवलं जातं किंवा बाहेर जाऊन खाल्लं जातं. दोहाळे पुरवणं हा एक भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये अनहेल्दी फूड खाणं हे योग्य नाही. खूपदा असं बोललं जातं की नंतर खाण्यावर बंद होईल म्हणून आत्ता खाऊन घेते, तर असं नाही. मैदा खाणं हे नंतर काय आणि आत्ता काय, प्रेग्नन्सीमध्ये काय आणि नंतर काय. मैदा खाणं किंवा खूप जास्त साखर असलेले पदार्थ खाणं, खूप जास्त जंक फूड खाणं, तळलेले पदार्थ रोजच्या रोज खाणं, हाय कार्ब इंडेक्स असलेले पदार्थ ओबेसिटी असताना खाणं, या सगळ्या गोष्टी धोक्याच्याच आहेत ना. त्यापेक्षा यातून मातेला काय मिळतंय हा जर का विचार केला की मी व्हिटॅमिन्स खाते का, मी मिनरल्स खाते का, मी प्रोटीन्स खाते का, काय कोणत्या प्रकारचं अन्न मी खाते आहे, मैदा किती जातो याच्यातून, हा सगळा जर विचार केला तर नक्कीच मातेला चौरस आहार मिळेल आणि चुकीचं खाणं जाणार नाही. तिला जर बाहेरचं खावंच वाटतंय तर मे बी साऊथ इंडियन खाल्लं किंवा थाळी खाल्ली तर त्यातून सगळे पदार्थ जातील, पण जंक फूड खाणं हे थोडस त्रासदायक होऊ शकतं. त्यातून कुठलंही न्यूट्रियंट जाणार नाही, मैद्याचे पदार्थ जास्त जातील आणि मग बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो. किंवा काही वेळेला हल्ली लेट प्रेग्नन्सी असते, जस्टेशनल डायबेटीस होतो, ब्लड प्रेशर प्रेग्नन्सीमध्ये वाढतं, ओबेसिटी वाढते आणि वेगवेगळे लाईफस्टाईल डिसीजेसची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे चौरस आहार घेतला जातोय की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा का प्रेग्नन्सी आपल्याला हवी आहे असं ठरलं तर प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून फोलिक ऍसिड घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर का फोलिक ऍसिडची डिफिशियन्सी असेल, फोलिक ऍसिड घेतलं गेलं नाही तर बऱ्याच वेळेला न्यूरोलॉजिकल डिफेक्ट होतात, म्हणजे स्पायना बायफिडा होतो किंवा मिनिंगोसिस होते, मिनिंगो मायगोसिस होते, अशा प्रकारचे विविध न्यूरल ट्यूब डिफेक्ट निर्माण होतात. त्यामुळं जेव्हा का प्रेग्नन्सी ठेवायची ठरतं तेव्हाच मातेला फोलिक ऍसिड दिलं गेलं पाहिजे. रादर तुम्ही अगदी लग्नानंतर फोलिक ऍसिड रेग्युलरली घ्यायला सुरुवात केली तर हे हरकत नाही. त्याच्याचबरोबर आयर्न सप्लिमेंट, कॅल्शियम सप्लिमेंट याही घेतल्या गेल्या पाहिजेत. ए व्हिटॅमिन मिळालं पाहिजे, डी व्हिटॅमिन मिळालं पाहिजे. त्यामुळे गाजर भरपूर खाल्लंच पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. गाजर खा, गाजर हलवा खा, चशासारखं गाजर खा, कोवळ्या उन्हामध्ये बसा. तुम्ही थोड्या गोऱ्या नाही दिसल्या तरी चालेल, पण तुम्हाला ऊन मिळालं पाहिजे. म्हणजे व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय कॅल्शियम रक्तात मिसळणार नाही, म्हणून डी व्हिटॅमिन हे महत्वाचं आहे. डोळ्यांसाठी अ जीवनसत्व महत्वाचं आहे. आंबे खा, आंब्याचं सीझन असेल तर. या पद्धतीनं जर चौरस आहार खाल्ला, हिरव्या पालेभाज्या खा, सगळे फळं खा, म्हणजे त्यातून विविध व्हिटॅमिन्स मिळतात. आंबट फळांमधून सी व्हिटॅमिन मिळतात, संत्री, मोसंबी, डाळिंबामधून आयर्न मिळतं, खजूर आणि बाकीचे ड्रायफ्रूट खाल्ले की त्याच्यामधून, आता अक्रोड खाल्ले तर त्याच्यामध्ये डीएचए मिळतं, तिळाची चटणी खाल्ली त्यातनं बी12 मिळतं. असं प्रत्येक पदार्थ खाताना यातनं मला काय मिळतंय हा विचार करून जर मातेने खाल्लं तर ती आनंदाने खाऊ शकते. आणि त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून घरामध्ये भरपूर रेसिपीज बनवता येतात. आणि मग तुम्ही थोडस फॉर ए चेंज बाहेर गेलात, एखादा ज्यूस घेतला, एखादं कधी आईस्क्रीम खाल्लं किंवा कधी एखादी इडली खाल्ली तर ते हरकत नाही. पण 24 तास बाहेरचं खाणं किंवा जंक फूड खाणं, ब्रेड बिस्किट खाणं हे जर का टाळता आलं तर बरं होईल. आपण नवीन घर बांधायला घेतो तर त्यातलं प्रत्येक मटेरियल बी बेस्ट असावं असं वाटतं. जेव्हा घर बांधून होतं तेव्हा फर्निचर बी बेस्ट असावं असं अगदी निवडून गिनचून ते घेतो. आणि मग आपलं बाळ तयार होत आहे तर त्या बाळाचं सर्व शरीर तयार होत असताना आपण त्याच्यासाठी चौरस आहार घ्यायला पाहिजे हा साधा विचार जर मातांनी केला तर किती छान होईल.
0: नक्कीच खूप खूप महत्वाचे मुद्दे आजच्या भागातनं सुद्धा डॉक्टर आपण उलगडून सांगितले. म्हणजे गेल्या अनेक एपिसोड्सपासून आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो आहोत. एकदम सुरुवातीच्या आधीच्या काळांमध्ये आपण स्तनपानाबद्दल भरपूर जनजागृती केली, त्याच्यानंतर आपण त्याच्या संदर्भात असणारे वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल जागृती केली, त्याची चर्चा केली. त्याच्यानंतर आता मागच्या भागांमध्ये आपण मॅटर्नल हेल्थबद्दल आपण बोललो. फक्त शारीरिकच नाही तर मानसिक ताकदसुद्धा त्या स्त्रीची कशी टिकून राहिली पाहिजे आणि त्या योगे तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे, कुठल्या पद्धतीनं त्यात तिला योगदान दिलं पाहिजे हे सुद्धा आपण खूप सुंदर समजावून सांगितलं. आणि आजच्या भागामध्ये तर आपण ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत हे पुन्हा एकदा जाणवलं. आणि खरोखर आजचा भाग सुद्धा तितकाच नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरलेला आहे. पुढच्या भागात अशाच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांसाठी हजर होऊया. आणि आजच्या भागापुरता मात्र आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत श्रोते हो आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आरसा. किती रे तो आरसा बघतो, हं? तुला बघून बघून त्या आरशालाच कंटाळा येईल. काही पण आहे हं, असा आरशाला कधी कंटाळा येईल का माझा? माझ्यासारख्या स्मार्ट हँडसम बॉयला बघून बघून, सांग बरं. हो रे, अगदी खरं आहे. आरसा नुसतं बाहेरचंच रुपडं बघायला नसतो रे बेटा, अपने गिरिबान में झाकने के लिए भी होता है आईना. वाह आई, एकदम भारी. पण मला असा खरंच कोणाला असतो का एवढा वेळ आपल्या मनात बघायला? आपल्या चुका शोधणे तर फार लांबची गोष्ट, हो की नाही? अरे म्हणूनच म्हणते, जेव्हा जेव्हा माणूस आरशात आपले रूप बघतो तेव्हा दिवसातून एकदा तरी, अगदी 2 मिनिट का असे ना, आज मी काय चुकलो, काय बरोबर केलं याचा विचार केला पाहिजे. म्हणजे रोज रोज होणाऱ्या त्याच त्याच चुका, दुसऱ्याचे मन पटकन तोडणे, दुखावण्याची सवय थोडी तरी कमी होईल. समोरचा पण माणूसच आहे आपल्यासारखा, हाडामासाचा, मनाचा, भावनिक, याची आठवण होत जाईल. आजकाल ना सर्वत्र 4 पैशांकरता समोरचा आपला कसा गुलाम आहे अशा आविर्भावाने प्रत्येक जण एकमेकांशी पैशाचा व्यवहार बघतो. अगदी रक्ताची जवळची नातीसुद्धा यातून सुटली जात नाही. मग बाकीची दुनिया फारच लांब पडते. म्हणूनच म्हटलं, आरशात आपल्या रूपासोबत आपल्या कृतीचं, मनाचं, भावनांचं पण प्रतिबिंब बघितलं पाहिजे. कारण आपणच आपल्याला खूप जास्त चांगलं ओळखत असतो. मग ते चांगले काम असो किंवा एखादी चूक, जी स्वतःशिवाय इतर कोणाला चांगली माहीत नसते किंवा सांगता पण येणार नाही. बरेच वेळा इतरांसमोर स्वतःची इमेज जपण्याच्या नादात आपण कधी कधी स्वतःला फसवतो सुद्धा. पण आरसा तसे करू देत नाही. आपल्या मनाचे प्रतिबिंब अगदी लख्ख आपल्यासमोर उभे करतो. मग कधी कधी आपणच त्याला टाळतो आणि स्वतःच स्वतःच्या कोत्या मनाला कोसतो. स्वतःच्या चुका किंवा आपण दुखावलेले दुसऱ्याचे मन, याचे आरशात दिसणारे प्रतिबिंब फेस करणे खरे हिमतीचे असते. जो हे करू शकतो तोच आयुष्यात दुसऱ्याला जपणे, भावना जपणे, माणुसकी जपणे हे करू शकतो. आजच्या धकाधकीच्या पैशाच्या दुनियेत हे सर्व कसे पारा गेलेल्या जुनाट, धूळ बसलेल्या आरशासारखे झाले आहे. पण आपण जर ठरवलं तर त्या जुनाट आरशावरची धूळ आपणच आपली पुसली तर आपले खरे प्रतिबिंब, मनाचे, भावनांचे, आपल्या मनाचा आरसा आपल्यासमोर दाखवेल. जेणेकरून आपणच आपला मार्ग योग्य रीतीने आखू शकू, पुढे जाऊ शकू. जेव्हा निवांत असू तेव्हा मनाला एक समाधान असेल, शांतता असेल. आपलं हे जरा चुकलंच असं म्हणण्याची बोच तेव्हा नसेल, कारण ती वेळीच सुधारलेली असेल. म्हणून म्हणते, रोज आरशात आपल्या बाह्यरूपासोबत आतला स्मार्ट हँडसम आणि इमोशनल बॉय पण बघत चला. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: यादेवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये। आणि नेहमीप्रमाणे म्हणजे अर्थातच मागच्या दोन वेळेप्रमाणे मी डल्ला मारलेला आहे आजच्या भागावरती। आणि हरी कुलकर्णी सरांना थोडीशी विश्रांती देऊन मी थोडीशी घुसखोरी केलेली आहे। आणि कार्यक्रमाच्या नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाच्या सूत्रधार गायधनी मॅडम यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। नमस्कार कविताताई।
1: नमस्कार। नमस्कार श्रद्धा। पण मला आवडतं बरं का तुझ्याबरोबर कार्यक्रम करायला, त्याच्यामुळे हरिभाऊ नसले तरी पण आपल्या कार्यक्रमात मजाच येते।
0: थँक्यू सो मच। तर श्रोते हो, सुरुवातच देवीच्या श्लोकाने झाली आणि आपलं सगळं नाशिक नगरी ही संपूर्ण नगरीला वेध लागलेले आहेत ते नवरात्रोत्सवाचे। फक्त नाशिकच म्हणायला नको तर सगळीकडेच नवरात्रोत्सवाची तयारी अगदी जय्यत सुरू आहे। पण आपल्या नाशिकमध्ये विशेष मजा असते ती म्हणजे कालिकेची यात्रा असेल, आपली कालिका माता असेल, त्याबरोबरच नाशिकमध्ये अनेक देवदेवतांचं वास्तव्य आहे आणि आपली ही पुण्य नगरी आहे। आणि त्याचमुळे हा मोह मला आवरला नाही आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी ह्या श्लोकाने सुरुवात केली। तर कविताताई, आज नेहमीप्रमाणे एक विशेष अतिथी आपल्याकडे घेऊन आलेले आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूया। आणि दरवेळेला तुम्ही आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती आणि शास्त्रोक्त माहिती, त्याला खूप छान बेस असलेली आधार असलेली माहिती पुरवत असता आणि दरवेळेला जे पण आपल्याकडे पाहुणे येतात ते दिग्गजच असतात। आणि आज सुद्धा अशीच एक व्यक्ती नाशिकमधली आपल्याकडे आलेली आहे, आपल्या नाशिकचं दैवत ती म्हणजे भद्रकाली। आणि भद्रकाली मंदिराचे वंशपरंपरागत गुरुजी श्री मंदार कावळे गुरुजी आज आपल्याकडे आलेले आहेत, तर आपण त्यांचंही मनापासून स्वागत करूया। नमस्कार।
2: धन्यवाद।
1: श्रद्धा, तू आता सहज बोलता बोलता म्हणलीस की कालिकेची यात्रा असते किंवा, पण तुला मी सांगते की नाशिकची ग्रामदेवता म्हणून आपण खरं म्हणजे भद्रकालीचे पूजक आहोत। आपलं भद्रकाली हे जे देवस्थान आहे हे शक्तीपीठ म्हणून आहे, त्याला चिबुक स्थान म्हणतात। आता आपले गुरुजी आपल्याला त्याविषयी नीट समजावून सांगतील
0: नक्कीच।
1: पण गावाच्या वेशीवर तेव्हा कालिकेचं मंदिर खूप नंतर म्हणजे अगदी आमच्या आठवणीमध्ये ते झालेलं आठवतंय। पण मूळची आपल्या ग्रामदेवता म्हणून जिला आपण पूजतो ती आहे भद्रकाली देवी, जे शक्तीपीठ आहे ज्याचा आपल्या पुराणांमध्ये किंवा देवी भागवतामध्ये ज्याचा उल्लेख आहे असं ते खूप पुरातन मंदिर आहे। आणि आज त्याच मंदिराचे परंपरागत पुजारी म्हणून मंदार कावळे काम बघतात आणि ते स्वतः चांगले उपासक आहेत, शक्तीचे उपासक आहेत, आणि म्हणून आज त्यांच्याकडून आपल्याला खूप उपयुक्त माहिती मिळणार आहे। तर मी आता थोडं गुरुजींकडे वळते। गुरुजी, नवरात्राची वेध लागले तिने सांगितलं, पण मुळात नवरात्र म्हणजे काय आहे ना हेच सगळ्यांना समजून सांगा तुम्ही।
2: नमस्कार ताई। जसं आपला विषय झाला की नवरात्र हे काय आहे, तर एक आध्यात्मिक आणि तसंच एक उपासनेचं शक्ती केंद्र आहे की ज्या माध्यमातून वर्षभरात लागणारी ऊर्जा आपण त्या ठिकाणी त्या 10 दिवसांमध्ये साठवू शकतोय। जसं म्हटलं की गाडीत पेट्रोल असेल तर गाडी लांबपर्यंत पळू शकते, तर आपल्याला कुठेतरी ऊर्जा साठवण्यासाठी एक केंद्र लागतं आणि हे 10 दिवस हे शक्तीचे म्हणजेच त्या उपासनेचे। आणि आपल्याला माहिती आहे आपण शिव आणि शक्ती म्हणतो, तर शक्ती म्हणजे साक्षात माता पार्वती देवी दुर्गा, आणि हिचं स्वरूप आणि हिची उपासना आणि हिची आराधना या 10 दिवसात केली जाते। आणि खऱ्या अर्थाने आपण ती ऊर्जा या 10 दिवसांमध्ये जी साठवतो ती वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात कामी येत असते।
0: क्या बात है। वा, आज नक्कीच खूप ज्ञानात भर पडणार आहे आणि मला खूप उत्सुकता आहे आपली चर्चा पुढे कशी रंगत जाते याबद्दल।
1: पण नवरात्र म्हटलं, आता तुम्ही जे ऊर्जेचा गुरुजी उल्लेख केला, तर आपली बरीच शक्तीपीठ जी 52 शक्तीपीठ मानली जातात, तर ते पण असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की ती एक ऊर्जा स्थानं आहेत, म्हणजे त्या स्वतः त्या मंदिराचा म्हणा किंवा त्या तिथल्या स्थानाचं वेगळं असं महत्व आहे। तर शक्तीपीठ म्हणजे काय, कारण आपलं भद्रकाली मंदिर पण एक शक्तीपीठ आहे, तर शक्तीपीठ म्हणजे काय आणि त्याची निर्मिती कशी आहे, आणि तुम्हालाही असा अनुभव आहे का की हो हे ऊर्जास्थान आहे म्हणून, तर त्या दृष्टीने काही सांगा ना।
2: अगदी बरोबर, मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की जसं लिंगपुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की याची एक पौराणिक कथा आहे ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की शक्तीपीठाची निर्मिती कशी झाली। जसं शिव आणि पार्वती हे दोघे जण कैलासामध्ये निवास करत असताना पार्वतीचे वडील दक्ष प्रजापती ज्यांनी आपल्या घरी एक मोठा यज्ञाचं आयोजन केलं होतं, आणि त्या आयोजनामध्ये वेगवेगळे जसं म्हटलं की देव, गंधर्व, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व राजे या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं भूलोकावरच्या। परंतु त्या यज्ञामध्ये महादेव मात्र आमंत्रित होते, त्यांना आमंत्रण केलं नव्हतं. का तर महादेव हे भूतगणांबरोबर राहतात, ते व्याघ्रांवर धारण करतात, तर त्यामुळे दक्ष प्रजापती राजाने त्यांना आमंत्रण करायचं टाळलं. आणि हे टाळलं महादेवाला कळलं असताना पण महादेवाने त्यावरती प्रतिक्रिया देणं थांबवलं. परंतु पार्वतीने अट्टहास केला की नाही, माझ्या वडिलांकडेच कार्य आहे, तर आमंत्रणाची आवश्यकता काय, तर आपण जायला हवं. परंतु महादेवाने तिला विनंती केली की नको जाऊ, आपण आमंत्रित नाही आहोत, तर तिथे जाणं योग्य नाही, इष्ट नाही. पण तरी पण पार्वतीच्या अट्टहासावेळी महादेवाने त्यांना जाण्याची परवानगी दिली आणि सती पार्वती त्या यज्ञासाठी गेली. पण त्या पार्वतीला गेल्यानंतरून ज्यावेळेस त्या यज्ञामध्ये महादेवांचा वेगवेगळ्या प्रकारे अपमान आणि ऱ्हास होत होता, म्हणजे जी कळत होतं की महादेवांबद्दल चुकीचे शब्द वापरले जातात, हे पार्वतीला एका क्षणानंतरून सहन झालं नाही. आणि सहन न झाल्यामुळे पार्वतीने स्वतःच्या शरीराची आहुती त्या यज्ञकुंडात दिली. ज्या यज्ञाचं आयोजन केलं होतं त्याच यज्ञकुंडामध्ये तिने स्वतःची आहुती दिली. आणि त्या दिवसापासून पार्वतीचं नाव सती पार्वती पडलं, की जिने स्वतःची आहुती त्या यज्ञकुंडात दिली. आणि ज्यावेळेस हे महादेवांना कळलं त्यावेळेस महादेवांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि सती पार्वतीचं शव घेऊन तिन्ही लोक पूर्ण शोक करू लागले. त्यांचा शोक एवढा प्रचंड होता की यामुळे सर्व देव देखील भयभीत झाले की ह्याच्यानी खूप मोठा संहार होऊ शकतो, तर हे कुठेतरी थांबवायचं. म्हणून सर्वांनी विष्णूंकडे प्रार्थना केली की विष्णू आपण याच्यावरती काहीतरी उपाय करावा. आणि विष्णूंनी आपल्या चक्राच्या सहाय्याने सती पार्वतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग केले. भाग ज्यावेळेस झाले त्यावेळेस महादेव ज्या ज्या ठिकाणी म्हणजे होते त्या त्या ठिकाणी तो शरीराचा एक एक अवयव भाग पडला आणि ज्या ठिकाणी पडला तेच एक शक्तीपीठ निर्माण झालं. म्हणून साक्षात सती पार्वतीच्या शरीराचा भाग ज्या भूलोकावरती किंवा ज्या जमिनीवरती पडलाय ते एक केंद्र म्हणजेच शक्ती केंद्र तयार झालं आणि त्यालाच नाव आपण शक्तीपीठ म्हणतो. तर एकंदर शरीराचे 52 भाग झाले आणि ते ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी हे शक्तीपीठ निर्माण झालं. अशी शक्तीपीठाची निर्मिती जी एक आपण म्हणतो की परिभाषा करता येईल. परंतु जसं म्हटलं की ही शक्तीपीठ कशी झाली, तर ही सती पार्वतीच्या पासून उत्पन्न झाली, म्हणून या शक्तीपासून तयार झालेली शक्तीपीठ ही आराध्य केंद्र तर आहेतच. आता आज आपण बघतो की जसं म्हटलो की हिंगलाज माता जी पाकिस्तानमध्ये आपल्या सर्व हिंदू धर्मियांसाठी खूप मोठं स्थान आहे. आपण आसाम गुवाहाटीकडे गेलो तर कामाख्या देवी, वैष्णव देवीकडे गेलो तर ही पण एक शक्तीपीठ आहे. हे सर्व शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठांना जेवढं महत्व आहे तेवढंच शक्तीपीठ भद्रकाली देवीला देखील आहे. म्हणून म्हटलं की आपल्या नाशिककरांसाठी खरं खूप कमी लोकांना माहिती आहे, परंतु ही जेवढे भारतामध्ये जेवढी 52 शक्तीपीठ आहेत त्यातलं एक महत्वाचं स्थान म्हणजे सती पार्वतीचा भाग या ठिकाणी पडलाय, म्हणून याला शक्तीपीठ असे देखील म्हणतात.
1: वा, आपण चिबुक स्थान म्हणतो आपल्या भद्रकाली क्षेत्राला, तर चिबुक म्हणजे काय आणि त्याविषयी समजावून सांगा.
2: मुळात चिबुक हा शब्द संस्कृतमध्ये आलाय आणि चिबुक या शब्दाचा मराठीमधला अनुवाद हा हनुवटी आहे.
1: बर,
2: की सती पार्वतीच्या शरीरातला हनुवटीचा भाग या ठिकाणी पडला. आपण नाशिकचा ज्यावेळेस भौगोलिक आणि पौराणिक इतिहास बघायला जातो तर खूप वेळा जसं आपण म्हटलं की नाशिकला दंडकारण्य पण म्हटलं गेलं, तर दंडकारण्याच्याही आधी ज्यावेळेस देवांचा वास होता त्यावेळेस या स्थानाला चिबुक स्थान असे देखील म्हटलं गेलेलं आहे. जसं म्हटलं की नाशिकचं नाव काळानुरूप बदलत गेलं, जसं आपण ऐकत आलो की दंडकारण्य होतं, दंडकारण्यानंतर मग आपण गुलशनाबाद, त्याच्या आधी पद्मनगरी झालं, मग गुलशनाबाद उर्दूमध्ये त्याचं भाषांतरित होऊन गुलशनाबाद झालं, पुन्हा नाशिक झालं, जनस्थान झालं. त्याच पद्धतीने सर्वात पहिलं स्थान म्हणजे नाव नाशिक होतं ते चिबुक स्थान म्हणून देखील ओळखलं जायचं. तर ते या स्थानावरनं म्हणून चिबुक स्थान म्हणून
1: किती महत्व आहे खरं म्हणजे आपलं इथे, पण तितकं आपला प्रसारित नाही आहे देवस्थान. म्हणजे शक्तीपीठ आहे हे बऱ्याच ठिकाणी माहिती नाहीये आणि मला असं वाटतं देवी भागवतात खूप म्हणजे उल्लेख आहे.
2: उल्लेख आलेला आहे, अगदी बरोबर. म्हणजे देवी भागवतामध्ये देखील आहे आणि आपण अनेक शिव महापुराणमध्ये याचा देखील उल्लेख आला आहे. परंतु आता ज्या ठिकाणी भद्रकाली मंदिर आहे तर हे ज्यावेळेस निर्मिती झाली, जीर्णोद्धार झाला, त्यावेळेस हे मंदिर आक्रमण काळात तयार झालेलं आहे. आता पण तुम्ही मंदिरात आपण आलात दर्शनाला तर बाहेरनं बघताना तो एखादा वाडा वाटतो, जुन्यासारखं वाडा किंवा एक हवेली वाटते आणि आतमध्ये मंदिर आहे. तर याची खरी कल्पना अशी की ज्यावेळेस हे मंदिर निर्माण झालं त्यावेळेस तो सर्व परकीय आक्रमणाचा काळ होता आणि पुन्हा भीती होती की पुन्हा पुढच्या 5-10 वर्षात आक्रमण झालं तर त्यांची प्रमुख केंद्र कुठली असायची तोडायची, तर ती मंदिर होती जी आपली आध्यात्मिक शक्तीस्थान आहे, याच्यावरती घाल घालण्यासाठी म्हणून परकीय आक्रमणांनी मंदिर हे टार्गेट केले होते. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भद्रकाली मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेस हा परकीय आक्रमणांचा काळ थोपवण्यासाठी म्हणून निर्मिती अशा पद्धतीने गुप्त स्वरूपात केली की हे आतमध्ये मंदिर आहे परंतु बाहेर कळलं नाही पाहिजे याकरता म्हणून या मंदिराची.
1: दुसरीकडे नव्हतं स्थान आहे ह्या स्थानी होतं की आधी दुसरीकडे कुठे होतं आणि तिथून मग इथे सुरक्षितासाठी हलवली गेली.
2: आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्यापासून 300 मीटर आपण वरती गेलो तर वरती आपल्याला एक मुस्लिम पूर्ण भाग दिसतो की ज्याच्यामध्ये जामा मस्जिद नावाची मस्जिद आहे. तर मूळ स्थान हे अगदी जुने सांगायचे की हे ते स्थान आहे. पण ज्यावेळेस ते आपलं स्थान होतं तर त्यावेळेस मुघलांच्या आक्रमणामध्ये ते स्थान भ्रष्ट झालं. पण मग त्यामुळेच आपल्या जे काही आपले हिंदू तिथे संरक्षण करते होते त्यांनी आत्ताच्या ज्या तत्कालीन भद्रकाली मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत या आपल्या घरात अनेक वर्षानुवर्ष सांभाळल्या जतन केल्या त्या संरक्षित ठेवल्या. आणि ज्यावेळेस तत्कालीन सरदार म्हणजे विमाजी पटवर्धन यांनी यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे आपलं प्राचीन मंदिर होतं याचा ऱ्हास झालाय तर आम्हाला मंदिरासाठी सुरक्षित जागा आणि मंदिरासाठी जागेची निर्मिती करून द्या. त्यावेळेस आत्ताचं जे मंदिर आहे ते तत्कालीन सरदार विमाजी पटवर्धन यांनी त्या मंदिरासाठी जागा दिली आणि त्यावेळेसच्या ज्या मूर्त्या होत्या त्या आज पण आपण गेल्या 400 वर्ष आज पण आपण त्याचं त्याच पद्धतीने पूजन संरक्षण सर्व करतोय.
1: जवळपास 400 वर्षाचा इतिहास आहे. आणि मग हे जे नवरात्र दरवेळेला बसवलं जातं म्हणजे दरवर्षी संवत्सरामध्ये आपण बसवतो तर फक्त शारदीय नवरात्रच आहे असं नाही, बऱ्याच नवरात्राचाही वेगवेगळा भाग आपल्या समोर येतो. काय सांगाल त्याच्याबद्दल?
2: आपल्या संवत्सरामध्ये म्हणजे एक वर्षामध्ये सर्वसाधारणतः 4 नवरात्र करण्याची परंपरा आहे आपल्याकडे. परंतु आपल्याला मुख्यत्वे करून 2 नवरात्र माहिती आहे, एक शारदीय नवरात्र आणि एक वासंतिक जे चैत्र महिन्यात येतं. परंतु त्या व्यतिरिक्त पण एक आषाढ महिन्यात नवरात्र येतं आणि एक माघ महिन्यात येतं. जे आषाढ महिन्यात नवरात्र येतं तर त्याला शाकंभरी नवरात्र म्हणतो, शाकंभरी देवीसाठी म्हणून केलं जातं हे शाकंभरी नवरात्र. आणि माघ महिन्यात जे येतं ते आपल्याकडे कमी परंतु उत्तरेकडे त्याचे अधिक प्रचलन आहे की ज्याला गुप्त नवरात्र म्हटलं जातं. आणि जेवढे तांत्रिक उपासक आहेत तर त्यांच्यासाठी ही मुख्यत्वे करून पर्वणी असते की या काळामध्ये ते देवीच्या अधिक जास्त जवळ जाऊ शकतात आणि तांत्रिक उपासनेच्या माध्यमातून त्यांना जे काही पाहिजे असेल ती तामसी विद्या साध्य करू शकतात. अगदी बरोबर.
1: पण म्हणजे अन्यथा आपण शारदीय नवरात्र म्हणूनच जास्त म्हणजे आपण त्याची त्याच काळामध्ये उपासना जास्ती केली जाते. पण हे नवरात्र कसं बसवायचं म्हणजे काय त्याच्यासाठी प्रक्रिया
2: काय असेल पूर्ण
1: किंवा काय काय उपासना करावी ह्या काळामध्ये आणि कोणी कोणी करावी हा पण
0: बरोबर.
2: खरं सांगायचं ना तर आपल्या हिंदू धर्मियांसाठी ना जी एक प्रोसेस आहे ना ती एकच असते. आपण काय करत गेलोय की काळानुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या गोष्टींचा त्याग करत गेलोय किंवा बदल करत गेलोय. जसं म्हटलो की सर्व हिंदूंसाठी एक स्टँडर्ड म्हणजे आचरण करण्याची पद्धती एकच आहे. परंतु काळानुरूप ज्यांना ज्यांना जे जे शक्य झालं आणि त्या त्या भौगोलिक भागामध्ये जे जे प्राप्त होत गेलं त्यांनी त्या त्या धर्म त्या त्यानुसार तो धर्म आचरण केला आणि तो धर्म जपला. तर ही धर्माची परंपराच तशी चालू झालेली. आपण शारदीय नवरात्र म्हणतोय तर शारदीय नवरात्रामध्ये आपल्याकडे एक मुख्य परंपरा आहे की आपण घट बसवतो. तो मृत्तिका घट असला पाहिजे म्हणजे मातीचा घट आपण स्थापन करतो. आणि जसं म्हटलो की हा जो काळ आहे शारदीय नवरात्र या दिवसापासून घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने शरद ऋतू चालू होतो. आपल्याकडे 6 ऋतूंचे 6 वेगवेगळे महत्व आहे. आणि शरद ऋतू हा कशासाठी आहे तर खऱ्या अर्थाने आपण बघा शेतकऱ्यांकडे पण खऱ्या अर्थाने पीक उगवायला लागतं.
1: नवीन
2: त्याची परंपरा आहे. आणि आज आपण एवढे नक्की सृजनशील आहोत आणि एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपण निसर्गाला पूजणारे आहोत की कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याकडे प्लास्टिकचा वापर आपण कटाक्षाने टाळायला बघतोय. आणि याच माध्यमातून समाजरचना अगदीच तेवढी व्यवस्थित चालते. बघा आपण मातीचा कुंभ वापरतोय. मातीचा कुंभ वापरल्याने या पूर्ण पूजेच्या प्रोसेसमध्ये कुंभार समाजाचा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. आपण माती आणतोय तर तो शेतकरी की जो त्याच्या शेतातली माती आपल्याला उपलब्ध करून देतो तो पण तेवढाच महत्वाचा आहे. या आपण रोज 9 दिवस वेगवेगळे रोज माळ आपण देवाला समर्पित करतो त्या घटासाठी. त्यामुळे त्या माळी समाजाचा पण तेवढाच मोठा भाग आहे.
0: पुन्हा आपल्याला टोपली लागते त्यामुळे गुरुड काम करणाऱ्यांचा पण आपल्याला सहकार्य होतं.
2: म्हणजे प्रत्येक समाजाला सामावून घेणारा कुठला उत्सव असेल तो नवरात्र आहे. आणि त्याची सुरुवात म्हणजे म्हटलो की सुरुवात आपण घटस्थापनेपासून करतो की पहिल्या दिवशी आपण मातीच्या पूर्ण याच्यावरती घटाची स्थापना करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आपण खाली रोपित करतो.
0: ते सप्तधान्य म्हणतात ते बरोबर का?
2: अगदी बरोबर आहे. 7 प्रकारची वेगवेगळी धान्य आपण त्याच्यामध्ये हे करतो. आणि मग नंतर त्या घटामध्ये घटस्वरूप देवीचं पूजन करतो. जसं म्हटलो की आपण प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक कणामध्ये देव म्हणणारे लोक आहोत. तर मग आपण म्हणून म्हटलं की त्या मृत्तिका कलशामध्ये आपण देव मानतोय आणि कलशाचं खरं महत्वाचं आहे कला कलाचं आकर्षण. प्रत्येक कलेला आकर्षण करण्याची शक्ती ज्याच्यात आहे त्याला कलश म्हणावं.
1: किती सुंदर आहे.
2: आणि या कलांचं आकर्षण करणारी शक्ती त्या कलश त्या देवीच्या स्वरूपात येवो म्हणून आपण त्याचं पूजन करणार. अशा कलशाचं पूजन देवी स्वरूप 9 दिवसासाठी आपण स्थापन करतो.
1: म्हणजे आता तुम्ही जे म्हणला की आपण निसर्ग पूजक आहोत तर जशी आपण पार्थिव गणपतीची पूजा करतो तशी नवरात्रामध्ये कुठे मूर्ती पूजन विशेष काही सांगितलेलं नाही. आपण एक ते रूप बघायचं म्हणून आपण
2: देवी बरोबर
1: पण मुळात घट आणि त्यातलं धान्य ह्यालाच आपण
2: बरोबर
1: म्हटलेलं आहे लक्ष्मी म्हणून.
2: अगदी सुरू
1: श्री सुक्तात पण तिला भूलक्ष्मी म्हटलेली आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला हा हेतू जास्ती छान कळायला पाहिजे.
2: आपल्याला ते देवाचं स्वरूप समोर येण्याकरता शेवटी ते म्हणतो की अणुपासो आणि ब्रह्मांड आपल्या मनामध्ये आणि आपल्या अणुपासूनच ते ब्रह्मांड तयार झालं. तर ते फक्त आपल्या डोळ्यासमोर ते देवीचं स्वरूप यावं म्हणून ते मूर्ती आहे. नाही तर खऱ्या अर्थाने आपल्यासाठी ते निसर्ग पूजकच आपण खऱ्या अर्थाने आहोत.
1: पण मग या काळात उपासना म्हणून काय करावं किंवा खरं सांगू का गुरुजी आज नवरात्राचं स्वरूप हे फक्त साड्यांचे रंग किंवा दांडिया असं नकोस. तू पण
0: रंगाची
1: साडी नेसणार.
0: मी ह्यासाठीच असले की मी इतके वर्ष माझं हे अज्ञान घेऊनच पुढे जात होते.
1: मुळात जे काय आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी त्यातनं निर्माण करत गेलोय आणि मूळ त्याचा जो गाभा आहे उपासनेचा जी ऊर्जा गुरुजींनी सुरुवातीला सांगितलं की ऊर्जा साठवण्याचा ते एक तो काल आहे. तर ह्या दृष्टीने उपासनेच्या दृष्टीने काही सांगा ना आम्हाला.
2: मी खरं सांगेल की आपण जसं म्हटलो की आपण पूजा करत असताना आपले भाव महत्वाचे आहेत. जसं आता ताईने सांगितलं की कुठल्या रंगाची साडी नेसली म्हणजे मी देवीला खरंच समर्पित होईल का असं कधीच नाही होणार. आणि ती देवी लगेच तुम्हाला ती साडी नेसली म्हणून पावेल का तर तसं पण नाही होणार. एक युनिटी म्हणून छान वाटेल की ठीक आहे आज सर्वांनी एक रंगाचे छान साड्या नेसल्या आहेत तर ते युनिटी म्हणून खरंच छान आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ती देवी त्याच्यासाठी पावेल का तर नाही होणार तर त्याच्यासाठी आपल्याला उपासना करणं महत्वाचं आहे. आणि या 9 दिवसांमध्ये काय काय करू शकतो तर जसं म्हणतो की आपण देवीची वेगवेगळी उपासना करू शकतो. आणि उपासना म्हणजे काय तर देवीच्या जवळ जाणे हीच खरी उपासनेची व्याख्या आहे. तर आपण या स्वरूपामध्ये कुठल्या कुठल्या सेवेनी आपण देवीच्या जवळ जाऊ शकतो त्याची काही माध्यमं सांगितली. जसं म्हटलो की आपण श्रीसूक्त पठण करू शकतोय. महिलांसाठी आपण कुंकुम अर्चन करू शकतोय. या पूर्ण 9 दिवसांमध्ये आपण जसं की ललिता पंचमी तर पंचमी ललिता पंचमीची खरी पूजा वेगळी सांगितली तर त्या ललिता पंचमीचं उपासना करू शकतो. त्या दिवशी आपण कुंकुम अर्चन करू शकतो. देवीला 108 किंवा 1008 नावांनी कुंकू समर्पित करतोय की जे अखंड सौभाग्याचं लक्षण आहे. तर तसं पूजन करू शकतोय. तसंच त्याप्रमाणे अनेक लोकांकडे परंपरा आहे की अखंड नंदादीप लावला जातो. या 9 दिवसांमध्ये पूर्ण 9 दिवस न विजेल अशा पद्धतीने अखंड नंदादीप लावला जातो की जे देवी स्वरूप सांगितलं. त्याचप्रमाणे रोज एक माळ म्हणायची पद्धत आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की जसं आपण 9 दिवस ही पूजन करत असतो जी आपण सप्तधान्य टाकलं असतं तुम्ही अगदी कधी पण नोट कराल बरोबर 9व्या दिवसापर्यंत ते धान्य एक वीत तरी वाढलेलं असतं. आणि आपल्याकडे ती परंपरा आहे की ते धान्य घेऊन आपण ग्रामदेवतेकडे जातो आणि ते वाहतो त्याला धन म्हणतात. आपण जे म्हणतो खऱ्या अर्थाने धन ते. आणि श्रीसूक्तमध्ये जसं मागे आपला विषय झाला की श्रीसूक्तमध्ये आलंय की आमची लक्ष्मी कुठल्या स्वरूपाची असेल ती धनलक्ष्मी असेल तर ती धान्य लक्ष्मी पण आहे आणि ती धान्यापासून प्राप्त झालेली आहे. तर ते आपल्याकडे म्हणण्यात आलंय धनमधान्यम पासून. तर या स्वरूपाची लक्ष्मी आम्ही देवीला समर्पित करतो आणि तिच्यापासून आम्हाला ती सुऊर्जा चांगली ऊर्जा प्राप्त हो याकरता म्हणून ह्या 9 दिवसांची उपासना शेवटच्या दिवशी देवीच्या स्वरूप देवीच्या चरणामध्ये त्या धान्याच्या स्वरूपात व्हायची.
1: तुम्ही आता सांगितलं की जसं श्री सुक्तचं पठण केलं पाहिजे किंवा कुंकुमार्चन केलं पाहिजे पण मला ना खरंच गुरुजी असं वाटतं की ह्या उपासनेचा अर्थ समजून घेऊन जेव्हा ही उपासना होते म्हणजे बऱ्याचदा काय होतं की श्री सुक्ताचं पठण होतं किंवा सप्तशतीचं पठण हे ब्राह्मणाला दक्षिणा देऊन करवलं जातं घरामध्ये. पण ब्राह्मण जेव्हा घरामध्ये तो म्हणत असतात ते
0: पाठ करत
1: असतात तेव्हा इकडे काहीतरी वेगळंच चालू असतं. म्हणजे हा त्याच्यातला भाग अपेक्षित नाहीये. उपासना ही स्वतःने करणं अपेक्षित असतं आणि जितकं होईल तितकं समजून उमजून ती उपासना करणं गरजेचं असतं. आणि तुम्ही जसं सांगितलं की श्री सुक्ताचं पठण करू शकतो सप्तशतीचं पठण करू शकतो किंवा कुंकुमार्चन करू शकतो तर ह्याचं महत्व समजून घेऊन त्या गोष्टी करणं केव्हाही छान आहे. तुम्ही जे कुमकुमार्चन सांगितलं त्याच्यासाठी आपण देवी सहस्त्रनाम किंवा
2: ललिता सहस्त्रनाम, अगदी बरोबर, ललिता सहस्त्रनामाचं पण खूप अधिक महत्व आहे.
1: ललिता देवीबद्दल काय सांगाल?

0: तोच आहे की मी
1: म्हणजे आधी गप्पा मारत होतो तेव्हा तिने हा प्रश्न विचारला, तुम्ही तिला म्हणले आता तुला गुरुजी त्याचं उत्तर देणार आहे
2: तर ही नऊ रूप कोणती आहेत.
3: नऊ रूप जसं म्हटलं की या सर्वांच्या वरती कुठली देवी असेल ना तर तिचं स्वरूप एकच, ती दुर्गा जी पार्वती आणि जी शक्ती आहे. या शक्तीपासून तयार झालेल्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती आणि मग तिचे असंख्य उपदेवता आहे. परंतु प्रत्येक जसं म्हटलं की चार नवरात्र आणि प्रत्येक नवरात्राची उपास्य देवता वेगवेगळी, तसंच या नवरात्रातल्या नऊ वेगवेगळ्या देवी आहेत आणि या नऊ देवींचं वेगवेगळं महत्व देखील आहे. जसं म्हटलं की प्रथमम शैलपुत्री, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कूष्मांडेती चतुर्थकम, या प्रत्येक देवीचं महत्व आहे. पहिली देवी ही शैलपुत्री आहे, दुसरी ब्रह्मचारिणी आहे, तिसरी चंद्रघंटा आहे, चौथी कुष्मांड आहे, पंचमम स्कंद मातेची, पाचवी देवी ही स्कंद माता आहे, षष्ठम कात्यायनीची, सहावी देवी ही कात्यायनी, सप्तमम कालरात्रीच्या, सप्तमी देवी ही कालरात्री, महागौरीची अष्टमम, महागौरीचे स्वरूप हे अष्टमीला आपल्याला दिसतात, महागौरीचे नवम सिद्धिदात्रीच्या, आणि या नऊ दिवसांची सेवा सिद्धिदात्री प्रदान करते. म्हणून ती सिद्धिदात्री सांगितले की तुम्ही नऊ दिवस जोपर्यंत ही नऊ देवींची सेवा करत नाही तोपर्यंत सिद्धिदात्री तुम्हाला प्राप्त नाही होत, म्हणून या करता म्हणून शेवटी नवव्या दिवशी सिद्धिदात्रीचं पूजन करायचं.
1: पण मला असं वाटतं गुरुजी, आपण लक्ष्मीचं स्वरूप जेव्हा समजावून घेतो आहोत तर मला असं वाटतं की श्री सुक्तात जी ज्येष्ठा महालक्ष्मी आलेली आहे, म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून ज्येष्ठेचं पूजन केलं जातं, आणि ती कळल्याशिवाय मला असं वाटतं तुम्ही हे जे नवरात्राचे सांगितली, उपासना सांगितली, नऊ प्रकारच्या दुर्गा सांगितल्या, मला असं वाटतं जोपर्यंत अलक्ष्मी समजत नाही ना तोपर्यंत आपली वाटचाल लक्ष्मीकडे नाही होऊ शकणार.
3: अगदी खरी गोष्ट.
1: आणि लिंगपुराणात त्याचा उल्लेख पण आलेला आहे मला असं वाटतं, पण तुम्ही थोडं त्याला विशद करून सांगा ना अलक्ष्मी.
3: नक्की सांगेल की जोपर्यंत आपल्याला लक्ष्मीला समजून घ्यायचं आहे ना त्यासाठी पहिले अलक्ष्मीचं निरसन होणं महत्वाचं आहे.
1: हे छान सांगितलं.
3: अलक्ष्मी म्हणजे जे म्हणलो ना की आपल्याला जर स्वच्छता पाहिजे असेल ना तर आपल्याला दुर्गंधी कुठेतरी घालवावी लागेल, किंवा आपल्याकडे असलेला जो पसारा आहे तो दूर करावा लागेल, त्यावेळेस घर स्वच्छ दिसेल. मग ते कसं दिसेल तर त्यांनी सांगितलं की यामध्ये दोन प्रकार आले आहेत, एक अलक्ष्मी आणि एक लक्ष्मी. हिंदू पुराणांमध्ये जसं म्हणलो की अलक्ष्मी कशाला म्हटलंय की जिच्यामध्ये दरिद्रता आहे, जिच्यामध्ये दुर्दैव आहे, जिच्यामध्ये आपण काय म्हणतो ना की विरोधी आणि परस्पर विरोधी भाव ज्याच्यामध्ये निर्माण होतात, अशी लक्ष्मी ही अलक्ष्मी आहे. जसं म्हणलो की आज आपण आजच्या कलियुगामध्ये इच्छा नसताना किंवा कधीतरी काय म्हणतो की काळाची गरज म्हणून आपल्याला खोटं बोलावं लागतं, आणि खोटं बोलण्यातनं किंवा इकडे चुकीच्या गोष्टीतनं आलेलं धन हे सर्व अलक्ष्मीकडे जात असतं, आणि ती अलक्ष्मीची लक्षणं पण तशीच आपल्याला दिसतात. की जसं म्हटलो की एक आपल्याकडे श्लोक आलाय की लक्ष्मी म्हणजे धन मिळतं तर या धनाचा विनियोग आपण कशासाठी करणार, आपल्या वापरासाठी करणार आहोत, परंतु तो सुवापर आणि कुवापर याचे पण फरक सांगितले. आणि त्याच्यासाठी म्हणून तो एक श्लोक आलाय की सुपात्र दानात भवे धनाढ्य. एखाद्या चांगल्या व्यक्तीला चांगलं दान केलं तर आपण धनाढ्य होतो. सुपात्र दानात भवे धनाढ्य, धनप्रभावेन करोती पुण्यम, त्या धनाच्या जे धन प्राप्त होतं त्या चांगल्या स्वरूपात आले ना, सुलक्ष्मी आली आहे, तर त्या धनाच्या प्रभावाने आपण पुण्यकर्म करतो, कारण की ती लक्ष्मी आपल्याला सुबुद्धी प्रदान करते. सुपात्र दानात भवे धनाढ्य, धनप्रभावेन करोती पुण्यम, पुण्यप्रभावेन स्वर्लोकवासी, या पुण्याच्याच प्रभावाने आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळते. आणि पुनरेव योगी पुनरेव भोगी, पुन्हा आपण योगी होतो आणि पुन्हा भोगी म्हणून जन्माला येतो. आणि याच्याच विरोधी जो आता आपण आज अलक्ष्मी समजतोय तर त्या अलक्ष्मीचं भाषांतर आहे कुपात्र दानात भवे धनाढ्य. जी अलक्ष्मी जर आपल्याकडे आपण आली मग तिचं दान चुकीच्या व्यक्तीसाठी दिलं गेलं, जो या व्यक्तीचं दान घेण्याची पात्रता नसतं पण आपण दान केलं, तर कुपात्र दानात भवेत दरिद्र्या, दरिद्र प्रभावेने करोती पापम, त्या दरिद्र्याच्याच प्रमाणे त्या अलक्ष्मीच्याच कारणाने आपण पापाकडे प्रेरित होतो. पाप प्रभावेन नरलोकवासी, या पापाच्याच प्रभावाने आपण नरकात जातो. आणि पुनरेव रोगी पुनरेव भोगी, पुन्हा रोगी होतो आणि पुन्हा भोगीत होतो, म्हणजे पुन्हा ते दरिद्र परत आपल्याच नशीब येतं. म्हणून ही अलक्ष्मीचं जोपर्यंत निरसन होणार नाही तोपर्यंत सुलक्ष्मी प्राप्त होणार नाही.
2: तुमच्या ह्या सगळ्या निरूपणामुळे मला आजीची एक गोष्ट लक्षात आली, ती मला तिन्ही सांजा काही खाऊ द्यायची नाही, झोपू द्यायची नाही, केस विंचरू द्यायची नाही, पण मग लहान मुलाला काय समजणार ना अलक्ष्मी म्हणजे काय, तर ती मला रागवायची, ती म्हणायची संध्याकाळच्या वेळेला खाऊ नको, खादाड लक्ष्मी घरात येईल बरं का. तर म्हणजे काय की मी त्यावेळेला लहान होते, मला जी जी भाषा समजेल अशा याच्यात तिने सांगितलं, पण तुम्ही आता जे काही सांगितलं ते अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित समजून,
1: आणि आता ते समजण्याचं तुझं वय पण आहे आणि म्हणून तुला ते लवकर समजलं. पण मला वाटतं एकूणच म्हणजे तुम्ही

0: आता अलक्ष्मी समजावून सांगितली. ही अलक्ष्मी ही पैशाने अलक्ष्मी किंवा पैशाने लक्ष्मी असं म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण म्हणू की वैचारिक दारिद्र्य आणि मानसिक आरोग्य अशा दोन लक्ष्मी आणि अलक्ष्मीचे आपण त्याची व्याख्या करू शकतो की तुमचं वैचारिक दारिद्र्य म्हणजे अलक्ष्मी आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं किंवा तुमचे उत्तम विचार किंवा उत्तम नीती तुमची मुख्यत्वे ती म्हणजे लक्ष्मी. अशा अर्थाने खरं म्हणजे या गोष्टीकडे आपण बघायला
1: खरं लक्ष्मी आणि धन याच्यात खूप मोठी आपण गल्लत करतो किंवा गफलत करतो की लक्ष्मी आली म्हणजे अरे पैसा आला आणि मग ती जी अपमार्गाने जी आलेली आहे ती पण लक्ष्मीच आहे असंच म्हणतो आपण. परंतु ती लक्ष्मी आणि धन याच्यामधला जो फरक आहे तो हा आहे की सुपात्र दाना म्हणजे चांगल्या मार्गाने आलेली जी गोष्ट आहे तिला लक्ष्मी म्हणून स्वरूप हवं आणि ती घरात देणारे एंड रिझल्ट जे काही आपले फायदे असतात ना ते पण चांगल्या स्वरूपाचे देतात. आणि अलक्ष्मी म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या विचारांनी आलेले ती जी अलक्ष्मी आहे ही आपल्याकडे चुकीच्या प्रवृत्तींकडे दुर्दैवांकडे भांडणं किंवा घरामध्ये म्हटलो की परस्पर विरोधाभास तयार करणे हे त्या अलक्ष्मीची लक्षण आहे आणि त्या दृष्टीने आपापले सर्वांचे घर हे ग्रासलेले आहेत आणि त्या श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आपण चुकीचा मार्गाचा अवलंबन करतोय आणि या चुकीच्या मार्गाचा अवलंबन करत असताना ती जी अलक्ष्मी आपल्या घरात येते तिच्यामध्ये हे क्लेश हे दारिद्र्य हे परस्पर विरोधाभास हे आपल्या घरामध्ये आपण आणतोय आणि हेच आपल्या गॅसवरती शिजवतोय. तर त्याच्यासाठी म्हणून आपण जोपर्यंत या अलक्ष्मीचं निरसन करत नाही सुलक्ष्मी आणत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आपण काय म्हणतो ना लक्ष्मीचे उपासक म्हणून पूजले जाणार नाही.
0: श्रद्धा आज तुझं मला असं वाटतं घड्याळाकडे लक्ष नाहीये पण मी थांबायला हवंय नाही तर हरिभाऊ आपल्याला रागवणार आहेत. एपिसोड खूप लांबवलाय म्हणून.
2: एकतर विषय इतका सुंदर आहे आणि गुरुजी आपल्याला इतकी छान आणि सखोल माहिती सांगतात आणि त्याला दोन्ही दृष्टीनी त्याच्याकडे आपण काय म्हणू आपण त्याला बघतो आहोत म्हणजे फक्त धार्मिक अंग नाही तर अनेक कंगोरे त्यांनी आपल्यासमोर उघडे करून दाखवलेले आहेत. तर त्यामुळे मला ती अशी थोडासा लोभ होतोय अजून गप्पा माराव्या
0: पण आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात ना. परत लक्ष्मी राहिली आहे की आपली समजून घ्यायची.
1: आपल्याला लक्ष्मी पण राहिली आहे आणि नवरात्राचा पूर्ण पूर्ण प्रवास पण करायचा जो सिंहोल्लंघनापर्यंत करणार आहोत
0: आपण. भेटतोच आहोत तुला तू काही काळजी नको करू.
2: नक्कीच. तर कविताताईंनी आणि गुरुजींनी दोघांनीही आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या भागातही तुमच्यासोबत असणार आहोत अजून आपल्याला ते ज्ञान देणार आहेत सगळी माहिती सांगणार आहे. तर आत्तापुरतं आपण थोडासा मोह आवरूया आणि आत्तापुरतं आपण इथेच थांबूया.
3: चिरंतन गाणी भाग क्रमांक 6 प्रारंभ. नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. पी सावाराम यांनी साधे सोपे शब्द वापरून सोप्या गेय तालबद्ध पण दर्जेदार रचना केल्या. त्यांच्या रचनांच्या या गुणांमुळे त्या सर्वसामान्यांना भावल्या. पी सावाराम यांची तरल गाणी अतिशय लोकप्रिय होत होती. त्यावर प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर असे म्हणतात, एखाद्या हळूवर फांदीवर एखाद्या नाजूक पक्षाने अलगद येऊन बसावं तसं सावाराम यांच्या मनात कविता येऊन अलगद बसते. कविता आणि सावाराम यांचं नातं असं होतं. मंडळी, कृष्ण हे कवी मनांचं अत्यंत आवडतं रूपक. मग बालकृष्णाच्या बाळलीला असो किंवा राधेच्या आळवण्याचा भाव असो, कृष्ण हा कवींचा अत्यंत लाडका विषय. कृष्णाच्या जन्मापासून ते कृष्ण सुदामाच्या मैत्रीच्या कथेपर्यंतच्या विविध प्रसंगावर कवींनी लेखकांनी अनेक रचना केल्या आहेत. श्रोते हो, कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित पी सावाराम यांच्या काही गीतांचा मागोवा आजच्या कार्यक्रमात घेऊया. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया एका सुंदर भावगीताने. मथुरेच्या अंधार कोठडीत देवकीच्या पोटी जन्मलेला तान्हा वाढतोय मात्र यशोदेच्या नंदगावात. देवकी म्हणते माझा तान्हा तर यशोदा म्हणते माझा कान्हा, पण खरं तर तो आहे बाळरूपी हरी वैकुंठीचा राणा. कृष्णाच्या या दोन्ही मातांच्या भावनांचे एक सुंदर भावगीत ऐकूया. पी सावराम यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील म्हणजे 1951 सालचे हे भावगीत गायले आहे आशा भोसले यांनी. संगीत वसंत प्रभू यांचे. ऐकूया हे सुंदर दुर्मिळ भावगीत.

कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रागत नंदाघरी वाढणाऱ्या या चिमण्या बाळकृष्णाच्या बाळलीला पाहून यमुनेला हर्षपूर आला आहे. या हर्षपुराने यमुनेचे पाणी देवकीच्या नयनांमधून यशोदेच्या नयनी चढू लागले आहे. किती सुंदर कल्पना केली आहे पी सावराम यांनी. वसंत प्रभू यांचे संगीत आणि आवाज मोहन तारा अजिंक्य यांचा ऐकूया.

यानंतर श्रोते हो एक छान भूपळी ऐकूया. गोविंद गोपाळ आहो आपला कान्हा, सकाळ झाली तरी अजूनही निद्रदेवीच्या अधीन आहे. त्याला जागे करण्यासाठी यशोदा माता ही भूपळी गाते आहे. सकाळ झाल्याचे सांगताना किती छान प्रतीकांनी ही भूपळी सजवली आहे बघा. तुझ्या परी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला. तुझ्या परी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला. धवल केशरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला. पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला. तुझ भूपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंग माला. उठी गोविंदा उठी गोपाळा, उठी गोविंदा उठी गोपाळा.

राधाकृष्ण या अजरामर जोडीचे परस्परांमध्ये गुंतणं हा सावराम यांना लोभवून टाकणारा काव्यविषय. राधेचं कृष्णमय होणं, चराचर सृष्टीने माना डोलवणं, हे सगळं लाघवी रूप हे सर्व त्यांच्या गाण्यांनी सुंदर टिपलं आहे. यापुढील गाणे राधेच्या कृष्णावर भाळण्याचे आहे. राधेला सखास कृष्ण आवडू लागला, राधा कृष्णावर भाळली ही वार्ता सगळीकडे पसरली. गोकुळात सर्वत्र चर्चा व्हायला लागली. राधा कृष्णावरी भाळली, गुजगुज उठली गोकुळी. रसिक हो, इथे सावळाराम यांनी गुजबुज नाही तर गुजगुज हा शब्द मुद्दाम वापरला आहे. ते म्हणतात गुजगुज उठली गोकुळी. गुजबुज असते सामान्य प्रेमाची, कारण त्यांच्या प्रेमाची शंका असते. पण राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाविषयी गोकुळात प्रचंड कौतुक होतं, कारण ते होतं भक्त आणि परमेश्वर यांचं नातं.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावाराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मंडळी, पावसाचं जसं तुम्हा आम्हा जनसामान्यांचं नातं आहे, तसंच प्रत्यक्ष कृष्णाचं देखील हृदयस्थ नातं आहे. कृष्णाचा जन्म झाला तोच भर पावसात. जन्मतास त्याच्या पदस्पर्शाने यमुनेच्या पुरातून वाट काढली गेली आणि नंतर गोकुळातील लोकांना पावसापासून वाचवण्यासाठी त्याने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता. पाऊस प्रेमभाव व्यक्त करतो, पण या प्रेमभावाने स्वकीयांविषयीच्या काळजीत वाढ करतो. सारखं रिमझिम पडणाऱ्या या पावसात आपला काना मोहन गेला तरी कुठे बाई. ही काळजी व्यक्त करणाऱ्या या पुढील गाण्यामधून राधेची प्रेमभावना पी सावळराम व्यक्त करतात. आपल्या सर्वांचे अत्यंत आवडीचे हे भावगीत गायले आहे आशा भोसले यांनी आणि संगीत वसंत प्रभू यांचे.

आज काय झालं बरं? काय आगळीक झाली माझ्याकडून? काही कळेना बाई. कान्हा आमचा माधव आज रुसलाय माझ्यावर. काही केलं बोलेच ना. किती विनवलं बोल रे, नाहीतर मी पण रुसेन. हं, मग मीही रुसले, पण रुसता रुसता मध्येच हसले. तरी देखील हा गोजीरा हरी बिलकुल हसला नाही. काय करावं बरं आता राधेनं?

मंडळी, यानंतर ऐकूया दिग्दर्शक माधव शिंदे यांच्या धर्मकन्या चित्रपटातील पी सावाराम यांचे गीत. हे गीत आशा भोसले यांनी गायले असून संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे. या गाण्यातील आशाताई यांच्या स्वरातील विभ्रम, आलाप आणि स्वरांच्या हरकती परत परत ऐकण्यासारख्या आहेत. जसे घाटातून गाडी वळणावळणाने सफाईदार वळते, तसे आशाताईंनी स्वरांना वळवून कसे सफाईदारपणे नेले आहे ऐकूया.

श्रोते हो, पी सावराम यांनी जवळजवळ 700-800 कविता लिहिल्या. त्यापैकी 500-600 कवितांची गाणी झाली. पण त्यांची पहिली वहिली कविता कोणती, ती त्यांनी कधी लिहिली? उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढील भागाची. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात. याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.